सुप्रभात. 262.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो नमस्कार. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ शके 1948 म्हणजेच 11 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 17 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6 वाजतायत आता. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

5.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकूया आजचा सुविचार.

लोकमान्य टिळक म्हणतात, तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल, पण तुम्ही तो गुणपाटासारखा कराल तर त्यातून परमेश्वर कसा बरं दिसेल.

डॉक्टर रूपा कुलकर्णी यांनी गायलेलं संस्कृत स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया राजा बढे रचित भूपाळी. संगीत स्नेहल भाटकर यांचं आणि ही भूपाळी गायले लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

जनी जाय पाणी यासी, मागे धावे ऋषिकेशी. श्रोतेहो, ही रचना होती संत जनाबाई यांची, गायली होती आणि संगीतबद्ध केली होती किशोरी आमोणकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना, गायले प्रसाद शेवडे यांनी, संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्ती रचना. संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि ही रचना गायली भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना. रचना आहे उदयन कुमार यांची.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सहा वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया मत्स्यबीज वाहतुकीचं महत्त्व याविषयीची माहिती.
1: नमस्कार मंडळी. मंडळी फाय

0: फायदेशीर मत्स्य उत्पादनाकरता उत्तम दर्जाचे निरोगी आणि सुदृढ मत्स्यबीज संचयन करणं हे महत्त्वाचं आहे. मत्स्यबीजाची निर्मिती मत्स्यबीज उत्पादन केंद्रात केली जाते. आकारमानानुसार मत्स्यबीजाला विशिष्ट नाव आहे. यामध्ये मत्स्यजिरे, मत्स्यफ्राय, अर्धबोटुकली, बोटुकली आणि इयरलिंग यांचा समावेश होतो. मत्स्यबीज संचयनाकरता मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि बीज विक्री ठिकाणापासून संवर्धन तलावापर्यंत विविध माध्यमांच्या सहाय्याने मत्स्यबीजाची वाहतूक केली जाते. मत्स्यबीज वाहतुकीदरम्यान अनेक गोष्टींमुळे मत्स्यबीजावर ताण येऊ शकतो. या दरम्यान योग्य व्यवस्थापन जर झालं नाही तर बीजाची मोठ्या प्रमाणात मरतूक देखील होऊ शकते. मत्स्यबीजाची वाहतूक करण्याआधी बीजाला प्रवासासाठी योग्यरित्या तयार केलं तर आणि वाहतुकीच्या दरम्यान विशेष काळजी घेतली तर बीजावरील ताण कमी करणं शक्य होतं. 90 ते 95% मत्स्यबीज जगण्याचं प्रमाण शक्य होतं. मत्स्यबीज वाहतुकीकरता विविध पद्धतींचा वापर केला जातो. मत्स्यबीजाच्या पॅकिंगनुसार मत्स्यबीज वाहतूक पद्धतीच्या सीलबंद वातावरण पद्धत आणि खुलं वातावरण पद्धत असे दोन भाग आहेत. सीलबंद वातावरण पद्धतीमध्ये ऑक्सिजन भरलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो. योग्य पॅकिंग जर केलं तर यामध्ये किमान 36 ते 44 तासापर्यंत बीजाची वाहतूक करणं शक्य असतं. देशातील बहुतांश मत्स्यबीज व्यावसायिक याच पद्धतीचा वापर करतात. यामध्ये मत्स्यबीज मरतुकीचं प्रमाण कमी असतं. खुल्या वातावरणातील मत्स्यबीज वाहतूक ही मत्स्यबीज वाहतूक करण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये प्रामुख्याने मातीचं मडकं, प्लॅस्टिक ड्रम, टाकी किंवा ताडपत्रीने झाकलेल्या चारचाकी ट्रॉली वाहतुकीसाठी वापरल्या जातात. ही पद्धत प्रामुख्याने मोठ्या माशांच्या किंवा मोठ्या मत्स्यबीजाच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. मत्स्यबीज अत्यंत नाजूक असल्यामुळे वाहतुकीदरम्यान वातावरणाची अनुकूलता महत्त्वाची आहे. थंड आणि शांत वातावरणात मत्स्यबीजाची वाहतूक केली तर मत्स्यबीज मरतुकीचं प्रमाण कमी करणं शक्य होतं. वाहतुकीदरम्यान मत्स्यबीज अतिउत्साही असल्यामुळे त्यांची ऑक्सिजन गरज 3 ते 5 पटीने वाढते. त्यामुळे वातावरणाची अनुकूलता लक्षात घेता मत्स्यबीज वाहतूक ही पहाटे किंवा सायंकाळी करणं सोयीचं आहे. मत्स्यबीज पॅकिंग पूर्ण होताच मत्स्यबीज लवकरात लवकर संचयनाच्या जागी पोहोच करण्याकरता योग्य व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. किमान अंतर असणाऱ्या योग्य मार्गाचा वापर करून मत्स्यबीज संचयनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवलं तर मत्स्यबीजावर येणाऱ्या ताणतणावावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. वाहतुकीदरम्यान पिशव्या गळती होत नसल्याचं तपासून घेणं आवश्यक आहे. वाहतूक करण्यापूर्वी मत्स्यबीजाला योग्यरित्या तयार केलं तर मत्स्यबीजावरील ताण कमी होतो. मत्स्यबीज पकडण्यासाठी गाठ नसलेल्या ओढ जाळ्याचा किंवा हापा नेटचा वापर करावा. मत्स्यजिरे किंवा मत्स्यफ्राय बीज पकडायचे असतील तर त्यासाठी नायलॉन हापा किंवा सुती कापडाचा गमछा यांचा वापर करावा. मत्स्यबीज पकडताना बीजांची योग्य हाताळणी करणं महत्त्वाचं असतं. पकडलेल्या मत्स्यबीजाला नायलॉन हापा 4 बांबूच्या सहाय्याने तलावाच्या मध्ये बांधून ठेवला जातो. बोटुकली किंवा मोठ्या माशांना वाहतुकीपूर्व 10 ते 48 तास या प्रकारे हापा नेटमध्ये ठेवणं गरजेचं असतं. अशा प्रकारे काही गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिलं तर मत्स्यबीज वाहतूक सुरळीतपणे करणं शक्य होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: मत्स्यबीज वाहतुकीचं महत्त्व याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपल्याला ऐकता येईल 2:00 वाजता.

श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात की डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की बाबा पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडला आहे, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात, जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा, तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाइड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आले आहे. लेझरच्या ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुल

प्लस हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. याविषयी डॉक्टर लक्ष्मण सालोक, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याशी साधलेला संवाद. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 9:00 आपण आनंद घ्याल लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक सचिन संगरे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दिनकरराव देशपांडे यांनी गायलेला राग तोडी आपण ऐकाल. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील ते याप्रमाणे असतील. 12:00 सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल सोपं नसतं इतकं. यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयांचा सहभाग याविषयी शिवानी गजबर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत. तसंच अथ योगानुशासनम भाग 3 सहभाग डॉक्टर प्रणोती पिसे. सूत्रनिवेदन मधुरा पुजारी. 1:05 गीतबहार. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हेमा मालिनी अरुणकुमार यांनी गायलेला राग बावली, कल्याणी आणि केदार आपण ऐकाल. दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.

आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता, 5:02 गीतसंध्या। यामध्ये आज आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत। 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 6:10 गीतबहार, आज हिंदी चित्रपट संगीत। 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। 6:35 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नांदुरे यांचं। 6:45 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विकसित भारतासाठी लोकसंख्या लाभांश याविषयी अर्थतज्ज्ञ डॉक्टर पी एस कांबळे यांचं भाषण। 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात यशस्वी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील बारकावे याविषयी प्राध्यापक मनोज घुघुसकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत। 7:45 गझल। 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका। 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर आर माधुरी देवी यांचं कर्नाटक वीणावादन आपण ऐकाल। आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। श्रोतेहो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू। रूपरेषा आपण ऐकली आमच्या

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। पुष्कळ वेळेला असं वाटतं की या जुन्या गोष्टी उगाळण्यामध्ये किंवा जुन्या गोष्टी सांगण्यामध्ये आणि स्वातंत्र्याला आता मिळून 75 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला तेव्हा या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ आहे असंही काही जणांना वाटेल। असं असतं की सर्वसामान्यपणानं इतिहास हा राष्ट्राचा अभिमान असतो। कुठलाही इतिहास हा मार्गदर्शक असतो, प्रेरक असतो, प्रेरणादायक असतो। भले मग तो पराभवाचा जरी असला तरी प्रत्येक पराभवातूनच विजयाचा जन्म होत असतो। असं म्हटलं जातं की जो देश आपला इतिहास विसरतो किंवा जो समाज आपला इतिहास विसरतो तो अभिमानी नसतो आणि त्याला त्याची जबरदस्त किंमत द्यावी लागते। तुम्ही तर जगाच्या इतिहासामध्ये अनेक राष्ट्र बघितली, खास करून पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाचा जन्म झालेला आहे। कारण पहिल्या महायुद्धामध्ये जे पराभूत राष्ट्र होतं जर्मनी, त्याच्यावरती पराभूत म्हणून ज्या अटी लादल्या गेल्या त्या अटीतूनच त्या राष्ट्राचा अभिमान पेटवला गेला, त्याच्यामधून ते राष्ट्र सगळ्या जगाविरुद्ध उठलं आणि हा हा म्हणता दुसरं महायुद्ध भडकलं आणि जगातल्या बऱ्याचशा युरोपमधल्या, खास करून युरोप आणि आफ्रिकेमधल्या बऱ्याचशा भूभागावरती जर्मनीसारख्या एका छोट्या राष्ट्राने विजय मिळवला आणि तो भाग आक्रमित केला हा इतिहास आपल्याला माहिती आहे। तेव्हा प्रत्येक समाजाला एक अभिमान असतो, स्वाभिमान असतो। तो विजयामध्ये अहंकारात परावर्तित होता का म्हणे आणि पराभवामध्ये तो दुखावला जाता का म्हणे। कुठल्याही समाजाला आणि राष्ट्राला जो अभिमान असतो, जो काही स्वतःची ओळख असते, ती न दुखावता जर देशी किंवा परकीय राज्यकर्ते ते पुढे घेऊन गेले तरच त्या देशाचं, त्या समाजाचं, त्या सरकारला किंवा त्या शासन व्यवस्थेला सहकार्य मिळत असतं। आपण अनेक स्वातंत्र्ययुद्ध ह्याच्यातूनच जन्माला आलेली बघतो की तत्कालीन शासन व्यवस्था आणि तत्कालीन समाज ह्याच्यामध्ये पडत गेलेलं अंतर, त्या समाजावरती होत गेलेला अन्याय, ह्याच्यातून सुशिक्षित असोत किंवा अशिक्षित असोत समाजातले अनेक घटक तत्कालीन शासन व्यवस्थेविरुद्ध पेटून उठलेले आपण बघतो। स्वातंत्र्य एक भावना आहे आणि स्वातंत्र्य भावना कशातून निर्माण होते तर तुमच्यावरती शतकानुशतकं होत असलेला अन्याय, तुमच्यामध्ये जाणून बुजून निर्माण केलेली विषमता आणि त्यातून भोगावे लागणारे आर्थिक सामाजिक परिणाम, या सगळ्यांमधून एखादा समाज पेटून उठतो आणि हे संघटितपणानं जेव्हा पेटून उठतो तो जेव्हा स्वातंत्र्यापर्यंत त्याचा परिणाम पोचतो त्या संपूर्ण घटनाक्रमाला आपण स्वातंत्र्ययुद्ध म्हणत असतो। या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात अनेक वर्ष आधी झालेली असते, ती कदाचित असंघटित स्वरूपात असेल परंतु ती छोट्या छोट्या वणव्यांच्या स्वरूपामध्ये त्या त्या भूप्रदेशामध्ये पेटलेली असते आणि त्याच्यातूनच मग मोठ्या संघटित युद्धाचा जन्म होतो। असेच अनेक हिरो जे तत्कालीन ह्याच्यामध्ये कदाचित असंघटित असतील, छोट्या स्वरूपात असतील परंतु त्यांनी त्या त्या समाजामध्ये स्वातंत्र्याची भावना जागरूक ठेवली, पेटती ठेवली आणि त्याचमुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आता या सगळ्या अज्ञातवीरांचा

0: आपल्याला परिचय व्हावा, कारण आपल्या देशाचा इतिहास हा आपल्या अभिमानाचा विषय आहे. तर त्यामुळे तो आदिवासी असोत, वनवासी असोत, कुठल्याही धर्माचे लोक असोत, कुठल्याही पंथाचे असोत, कुठल्याही भाषेचे असोत, आपण त्याचा अभिमान ठेवला पाहिजे. कारण या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच ब्रिटिशांसारखी बलाढ्य सत्ता आपल्याला उलथवून टाकता आली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

हो यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.

0: मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकी तपावले चाले रम्य दुपार टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी. मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
7: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी

0: नागपुरात येणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शेणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 च्या सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.

0: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 11 जुलै. 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 1987 साली 11 जुलै हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं आणि 1989 सालापासून हा दिन साजरा करणं सुरू झालं. या दिवशी जागतिक लोकसंख्या समस्या आणि त्यांच्याविषयी जनजागृती याविषयी काम केलं जातं.

श्रोते हो, लेखक सुहास शिरवाळकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचं निधन 11 जुलै 2003 रोजी झालं. त्यांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित दुनियादारी हा मराठी चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. गीतकार शांताराम नांदगावकर यांचाही आज स्मृतिदिन आहे. त्यांचं निधन 11 जुलै 2009 साली झालं.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन सनगरे यांच्याशी अनघा मगदुम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: लोकसंख्या हा खरोखर प्रॉब्लेम आहे का? तर तो त्यावेळी प्रॉब्लेम असतो ज्यावेळी त्याचे मध्ये आपण नियोजन करत नाही. ज्यावेळी देशासमोर काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, देशाला समजा सैनिक लागणार असतील किंवा शेती करणारे चांगले हात लागणार श्रमिक लागणार असतील, तर त्यावेळी लोकसंख्या ही पॉवर म्हणून पुढे येते.
0: हा कार्यक्रम प्रसारित होईल शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करत आहोत.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. या दृष्टीने 17वे जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जातात. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीमबरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: रिझल्ट
0: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25

0: 50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300 अधिक फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर.
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचं आहे कसं करायचं आहे याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे वन टू वन आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. कारण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढला आहे सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही

श्रोते हो, हे गीत गायलं होतं अजित कडकडे यांनी. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. शांताराम नांदगावकर यांची आणखी एक गीतरचना ऐकूया, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, संगीत अरुण पौडवाल यांचं.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेला या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, 10 वाजता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकाल शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली काही गीतं. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथे मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथे काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ऍपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथे ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं.

उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथे एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथे बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्ज पर्यंत जाईल असा अंदाज आहे.

0: भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
1: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
0: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
1: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे. त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
0: ते टप्पे कोणते?
1: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
0: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
1: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3रा टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3रा टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो. भारत

0: साधारणपणे या तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो. तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधासाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्या पाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यूदर होता, मातामृत्यूदर होता

0: यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधामध्ये आरोग्यसेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यूसुद्धा कमी झाला. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय आहे हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काय आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011 जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आलं असलेलं आपल्याला दिसून येतं. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 64 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बल देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला

0: विकसित होत असलेले दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानंसुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर. 9 वाजतायत. आता आनंद घेऊया लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: पंकज उधास आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे होतं मोहरा या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. संगीत होतं विजू शहा यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया दिल से या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. AR रहमान यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनी.

0: सो निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन सनगरे यांच्याशी अनघा मगदुम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत।
3: लोकसंख्या हा खरोखर प्रॉब्लेम आहे का? तर तो त्यावेळी प्रॉब्लेम असतो ज्यावेळी त्याचे मध्ये आपण नियोजन करत नाही। ज्यावेळी देशासमोर काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, देशाला समजा सैनिक लागणार असतील किंवा शेती करणारे चांगले हात लागणार श्रमिक लागणार असतील, तर त्यावेळी लोकसंख्या ही पॉवर म्हणून पुढे येते।
2: हा कार्यक्रम प्रसारित होईल शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। यासाठी श्रोते हो ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्स वर किंवा 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।

0: अनु मलिक यांचं संगीत असलेलं हे होतं चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातलं गीत. गायलं होतं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया स्नेहा पंत आणि KK यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत यादे या चित्रपटातलं. संगीत आहे अनु मलिक यांचं.

श्रोतेहो स्नेहा पंत आणि केके यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज जागतिक लोकसंख्या दिवस. वाढती लोकसंख्या ही आपल्या सर्वांच्या समोर एक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. वाढती लोकसंख्या म्हटली की त्याचा परिणाम आपण आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय अशा वेगवेगळ्या पैलूंनी पाहत असतो. पण श्रोते हो, त्यात भारत हा आजचा जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. पण श्रोते हो, खरंच ही वाढती लोकसंख्या ही संधी आहे की चिंतेचा विषय आहे यावरच चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन संगरे सर यांना. सर नमस्कार आणि आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते.
1: नमस्कार.
0: सर, आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे आणि भारताने यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. आपण या विषयाकडे वळण्याआधी हा जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा झाला आणि जसं इतर जागतिक दिवसांना थीम असते दरवर्षीची, ती याही दिवसाला आहे का?
1: नक्कीच आहे. आणि लोकसंख्या दिन हा साजरा करण्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळात जगभराची लोकसंख्या आणि लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या अनेक ज्या समस्या आहेत, या समस्येवरती काही उत्तरं तयार करावीत, निर्माण करावीत, या दृष्टीने हा लोकसंख्या दिन ची थीम अस्तित्वात आणली गेली. आणि 1987 मध्ये जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज झाली आणि त्यानिमित्ताने कुठेतरी प्रश्न निर्माण झाले की आता 5 अब्ज ही लोकसंख्या जगाच्या दृष्टीने, कुठेतरी जगातील संसाधनांच्या दृष्टीने आणि जगातील वाढत्या लोकसंख्या असलेल्या देशांच्या दृष्टीने चिंतेची बाब निर्माण झाली. कारण ज्यावेळेस लोकसंख्या वाढत जाते त्यावेळी त्याचा

0: संबंध त्या त्या देशाच्या आर्थिक संसाधनांशी संबंधित असतो आणि म्हणून 1990 पासून खऱ्या अर्थाने जवळपास जगातील 90 देशांमध्ये जागतिक लोकसंख्या दिन सुरू झाला असं म्हणता येईल.
1: जागतिक लोकसंख्या दिवसाची आजची म्हणजे यंदाची कोणती थीम आहे?
0: यंदाची थीम आहे युवा सक्षमीकरण. आज जगाकडे बघताना बऱ्याच वेळा अभ्यासक जगाची लोकसंख्या ही आर्थिक बाजू म्हणून लक्षात घेत असतात आणि या आर्थिक बाजूमध्ये कोणता घटक आर्थिक योगदान देणारा आहे तर तो निश्चितच युवक आहे आणि युवक ज्या देशाचे अधिक सक्षम आहेत आणि विशेष करून आर्थिक योगदान देणारे आहेत श्रमाच्या दृष्टीने वृद्धीच्या दृष्टीने आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जे सक्षम युवक आहेत तेच त्या त्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणूनच प्रत्येक देशातील युवक हा अधिक सक्षम व्हावा यासाठी या वर्षीची थीम आहे युवा सक्षमीकरण.
1: सर तुम्ही सांगितलं की जगाची लोकसंख्या 1987 साली 5 अब्ज झाल्यानंतर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली, तर आजच्या घडीला जगाची लोकसंख्या किती आहे आणि भारताची किती आहे? त्यात
0: जगाची लोकसंख्या जवळपास 8 अब्जपेक्षा अधिक आहे, म्हणजे आपण म्हणू 800 करोड लोकसंख्या आहे आणि भारताचा विचार केला तर जवळपास 143 कोटी म्हणजे 1 अब्ज 43 कोटी इतकी लोकसंख्या आहे आणि दिवसागणिक ती वाढती आहे. अशा वेळी प्रश्न म्हणून जेव्हा समोर येतं तर एवढ्या वाढत्या लोकसंख्येचं पुढे नियोजन काय करायचं आहे आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे असणाऱ्या निर्माण होणाऱ्या समस्या काही आहेत का आणि नियोजन का झालं नाही तर त्या समस्या कशा पद्धतीने देशाला आर्थिक सांस्कृतिक किंवा अन्य विषयात अडथळा ठरू शकेल.
1: ही वाढती लोकसंख्या कशा कशावर परिणाम करते?
0: सर्वात पहिला परिणाम होतो त्या प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेच्या संदर्भात असणारे प्रत्येक पैलू आहे त्या प्रत्येक पैलूवर देखील त्याचा परिणाम होतो. अगदी सोपं उदाहरण घेऊया आपण की जमीन आहे तर जमिनीचा वापर आपण शेतीसाठी करतो, त्या शेतीतून आपण अन्नधान्य निर्माण करतो, पण विशिष्ट देशाची शेतजमीन ही मर्यादित आहे आणि तिथे निर्माण होणारी लोकसंख्या अधिक असेल, म्हणजे जसं आपण म्हणतो की खाणारी तोंड अधिक असतील आणि कमवते हात किंवा निर्माण करणारे हात कमी असेल तर ती समस्या अधिक जास्त त्या देशाला भेडसावते.
1: बरोबर.
0: दुसरा जो विषय आहे त्या त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या त्या लोकसंख्येच्या संदर्भात त्याची कार्यप्रणाली त्या लोकसंख्येची संस्कृती त्या लोकसंख्येचा धर्म त्या लोकसंख्येने असणारं त्या त्या देशाचं राजकारण या सगळ्याचा एकमेकांशी संबंध दिसून येतो.
1: वाढत्या लोकसंख्येचा हा प्रश्न आशिया खंडातील देशांमध्येच आहे की अन्य खंडांमध्ये सुद्धा वाढती लोकसंख्या आहे? म्हणजे आपण जर भौगोलिक दृष्ट्या जर विश्लेषण केलं तर ते कसं असेल?
0: भारताची लोकसंख्या ही जगाच्या दृष्टीने आता आपण म्हणतो प्रथम क्रमांकाची आहे, सुमारे 143 कोटी ते 146 कोटी या दरम्यान ती मानली जाते सरासरी. आणि ही लोकसंख्या मोठी असण्यापाठीमागची कारण थोडीशी लक्षात घेता येईल. आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये असणारा चीन सारखा देश आहे ज्याची क्षेत्रफळच मोठा आहे आणि भारतासारखा देश आहे, द्वीपकल्पीय देश आहे आणि भारताचे क्षेत्रफळ जगाच्या अनेक देशांच्या तुलनेत ते अधिक आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की त्या त्या देशाची असणारी लोकसंख्ये संदर्भातली वेगवेगळे नियोजन आणि त्या नियोजनाचा परिणाम म्हणून ती लोकसंख्या अधिक वाढीची दिसून येते. भारतामध्ये जसं अगदी आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीचं लग्न झालं पाहिजे आणि प्रत्येक घरात मूल पाहिजे, ही थोडीशी कुठेतरी धार्मिक सांस्कृतिक आणि प्रथा परंपरा याचा त्याच्याशी संबंध आहे. चायनामध्ये देखील फॅमिली असणं कुटुंब असणं मुलं असणं ही गौरवाची बाब मानली जाते. आधी समाजात कुटुंब मोठं कुटुंब सुखी कुटुंब असं होतं, आता आपण कुठेतरी मर्यादित किंवा हम दो हमारे दो पर्यंत आले, आता तर कदाचित हमारा एक असा इथपर्यंत लोक आलेले आहे.
1: भारताच्या लोकसंख्येमुळे भारतासमोर कोणते प्रश्न आधी निर्माण होतात?
0: सगळ्यात मोठा आहे बेरोजगारी. आता बेरोजगारी का निर्माण झाले याच्या पाठीमागचे कारण मीमांसा केल्यावरती आपल्याला कळेल की संसाधने जी आहे तुलनेने नैसर्गिक संसाधनं असतील किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची रिसोर्स असतील ही मर्यादित आहेत आणि त्या तुलनेत लोकसंख्या ही नियोजनबद्ध पद्धतीने न वापरल्या गेल्यामुळे तिथे त्याचं बर्डन होतंय, ती एक अडचण ठरत आहे. छोटस आणखीन एक उदाहरण घेऊया की एक छोटीशी बस आहे नेहमीप्रमाणे जाते एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन पर्यंत, त्याची क्षमता किती आहे 50 धरूया, पण त्याच बसमध्ये ज्यावेळी 50 पेक्षा अधिक 60, 70, 80 किंवा 100 लोक ज्यावेळी बसतात त्यावेळी ती आपल्याला अडचण वाटते. तशा पद्धतीची लोकसंख्या नियोजनबद्ध पद्धतीने ती आपण वापरली नाहीत किंवा संसाधनांवरती असणाऱ्या अधिक त्याचा ताण जाणवतो आणि त्यामुळे मग वेगळ्या वेगळ्या समस्या बेरोजगारीची असेल मग त्यातून मग आरोग्याच्या संदर्भातल्या असतील शिक्षणाच्या संदर्भातील असतील अशा वेगवेगळ्या समस्या अधिक वाढताना दिसतात आणि त्याचमुळे कदाचित आपल्याला दिसतं की वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे कारण त्याच्यावरती नियोजन योग्य पद्धतीने होत नाहीये.
1: सर समाज

0: शास्त्रीयदृष्ट्या जर आपण बघितलं, तुम्ही आता जसं बेरोजगारीबद्दल बोललात, त्याच दृष्टीने अन्य कुठले परिणाम होतात? म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती ही आपली परंपरा आहे आणि त्या दृष्टीने बघितलं तर भारताला त्यामध्ये जगामध्ये नाव लौकिक आहे भारताचं की सगळे लोक एकत्र राहतात, पण जेव्हा ते कुटुंब वाढतं त्यामुळे अनेक प्रश्न, सामाजिक प्रश्न निर्माण होतात. तर ते प्रश्न किती जटिल होताना दिसतात आपल्याला आणि या सगळ्याचाच परिणाम एकूण मानवी स्वभावावर होतो का किंवा कुटुंब व्यवस्थेवर होतो का?
1: नक्कीच. मुळात आपण थोडं इतिहासाकडे बघायला लागेल. 50 वर्षापूर्वीचा लोकांचा व्यवसाय कोणता होता? तर प्रकर्षाने आपल्याला जाणवतं की शेतीनिष्ठ स्वरूपाचे व्यवसाय होते. आणि शेतीनिष्ठ स्वरूपाचे व्यवसाय असल्यामुळे काम करणारी किंवा श्रम करणारी माणसं प्रत्येकाला अधिक लागायची आणि मग ती आपल्या घरातच असायला पाहिजेत. ह्या इथून मग ती एकत्र कुटुंब पद्धती किंवा घरामध्ये अधिक मुलं असणं हे गरजेची बाब बनली. पण काल परत्वे साधनं बदलली, काल परत्वे माणसाच्या गरजा बदलल्या आणि काल परत्वे जसं आपण म्हणलं की आधुनिकीकरण झालं, यांत्रिकीकरण झालं, त्याचा परिणाम पुढे शहरीकरणामध्ये झाला आणि शहरीकरणाची एक वेगळ्या प्रकारची जीवनशैली निर्माण झाली. त्यामुळे दिसून येतं की लोकसंख्या ही एकेकाळी अत्यंत आवश्यक बाब होती. घरामध्ये 17, 18 किंवा 20 माणसं सुद्धा सहज सामावून घेतली जायची. पण तीच कालांतराने प्रत्येक जणाचा व्यवसाय वेगळा झाला, प्रत्येक जणाची गरज वेगळी झाली, त्यामुळे ती विभागणी होत गेली आणि मग छोटं कुटुंब सुखी कुटुंब याकडे लोकांची मानसिकता यायला लागली. आणि जसजसं शहरीकरण वाढत गेलं तर शहरीकरणाची जीवनशैलीच वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे जिथे बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की सगळ्या गरजांची पूर्तता ही आपल्या उंबरड्याच्या बाहेर होते आणि मग छोटं जेवढं कुटुंब असेल तेवढं ते अधिक आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीने मेंटेन करता येईल. मुलांना चांगलं शिक्षण देता येतील, घरात खूप चांगल्या वस्तू आणता येतील, या नियोजनातून मग ते छोटं कुटुंब झालं. त्याच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, मुळात जसं आपण म्हणतो की आजी आजोबांचा प्रश्न निर्माण झाला आणि दोन्हीकडच्या की आजी आजोबा कोणाकडे राहतील, मग काही ठिकाणी आपल्याला दिसतं की त्याचाच एक परिणाम दुष्परिणाम म्हणून वृद्धाश्रम निर्माण झालेले आहेत, त्याचाच एक परिणाम म्हणून आणखीन वेगळ्या काही आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्या मग आपल्याला घातक वाटतात की समाजाची संस्कृती कुठेतरी बदलते आहे का, समाजाची रीतीरिवाज काही बदलता आहेत का, असा तो परिणाम आपल्याला दिसून येतो.
0: तुम्ही शहरीकरणाचा मुद्दा सर तुमच्या आत्ताच्या उत्तरामध्ये बोललात आणि ही खरं तर ज्याला विकास स्वतःचा करायचा आहे तर तो संधीकडे जातो आणि अशा अनेक संधी शहरांमध्ये असतात हे आपलं एक गृहितक असं आहे आहे असं आपण म्हणूया. आपण कोकणात राहतो सर आणि कोकणातले अनेक गावं, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक गावं, अनेक खेडी ही रिकामी आहेत, वाड्याच्या वाड्या रिकाम्या आहेत. ती कुठेतरी एखादी आजी, एखादी आजोबा एखाद्या घरात राहतात आणि त्यांची मुलं शहरामध्ये असतात. आणि हे जे वाढतं शहरीकरण आहे, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरांवर लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा आहे, तिथेच गावात मध्ये मात्र शुकशुकाट आहे. कधीतरी सणा उत्सवालाच गाव गजबजतं, पण तो प्रश्न जैसे थेच राहतो किंवा विषम व्यवस्था जर म्हटली तर त्याच्याबद्दल पण सांगा.
1: हे केवळ भारतातच नाहीये, शहरीकरणाच्या प्रती लोकांचं आकर्षण हे जगभरातील लोकांचं आहे. नुसतं केवळ भारतामध्येच ही समस्या आहे असं नाहीये, तर चीन असेल, जपान असेल, जर्मनी असेल किंवा अमेरिका असेल, या देशांमध्ये देखील गावं ऊस आहेत. कोकणांचा हा प्रश्न नाही तर जगभर पातळीवरचा प्रश्न आहे. कारण संसाधन जिथे अधिक आहेत त्या दिशेने लोकांचे जाण्याचा वेग अधिक आहे. आणि का? तर त्याला वाटतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर माझी आर्थिक भरभराट होईल, मला स्वातंत्र्याचे वेगवेगळे पैलू अनुभवता येतील, मला बाजारपेठ मोकळी किंवा अधिक वस्तू, अधिक गोष्टी मला उपलब्ध होतील. मी रोजगाराच्या संदर्भात जसं आपण म्हणतो की गावात राहिलो तर मी फार तर काय करू शकेन, शेती करू शकेन आणि शेतीशी संबंधित काम करेल. फार फार तर इथल्या असणाऱ्या व्यवस्थेत त्याची आर्थिक प्राप्ती शहरांच्या तुलनेने निश्चित कमी असते किंवा कमी राहील असं त्याला वाटतं. म्हणून तो गाव सोडतो आणि शहराकडे जातो. कारण शहरात संधी मोठ्या प्रमाणात आहे, शहरात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आहेत, शहरातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत, विशेष करून आरोग्याच्या सोयी सुविधा आपण म्हणू, शिक्षणाच्या सोयी सुविधा आपण म्हणू, तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा आपण म्हणतो आणि मनोरंजनाच्या सोयी सुविधा आपण म्हणू, ह्या तिथे अधिक आहेत. त्याच्यामुळे आनंदाची त्याची व्याख्या ही वेगळी ठरते की मला कमी वेळेत अधिक पैसा, अधिक साधनं, अधिक आनंद मिळवायचा आहे आणि त्यासाठी तो शहराकडे जातो. या उलट ग्रामीण भागात आपण म्हणतो दुर्लक्ष होत आहे. याचं मूळ कारण काय? ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या संसाधनांमधून त्याला जी आर्थिक प्राप्ती होणार आहे त्याच्यातून त्याच्या त्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होणार नाहीत असं त्याला वाटतं. आणि त्याच्यामुळे निसर्ग किती आवडत असला तरी तो एसी असलेल्या घरामध्ये जाणं पसंत करतो.
0: अगदी योग्य मुद्दे सर तुम्ही मांडलेत. फक्त जेव्हा शहरात एखादा इकडचा मुलगा जातो तर त्याला कधी विचारलं तर तो सांगतो की नाही हो, भागत नाही, हा प्रश्न असतोच. तो खरं तर आनंदाच्या शोधामध्ये, सुखाच्या शोधामध्ये शहरीकरणाकडे वळलेला असतो, पण तिथे भागत नाही. आणि तेच ग्रामीण भागामध्ये असं अनेकदा पाहिलं जातं की संसाधनं कमी आहेत, पण

0: असलं तरी लोक सुखी आहेत, समाधानी आहेत. तर हे जे चित्र आहे त्याबद्दल सर आपण काय म्हणाल?
1: शहरात भागत नाही, मुळात असं म्हणणार हा पगारदार वर्ग आहे ज्याचं शहरात भागत नाही. कारण शहरामध्ये असणाऱ्या गरजाच आपण एवढ्या वाढवून ठेवलेल्या आहेत ज्या गावातल्या व्यक्तीच्या नसतात. हे जसं आपण शहरात गेल्यावरती काय लागणार आहे, तर सोपं अगदी उदाहरण घेऊ की मोबाईल पाहिजे. मोबाईल पाहिजे तर त्याचा रिचार्ज हवा, मोबाईल सोबत आपल्याला टीव्ही पाहिजे, फॅन पाहिजे, एसी पाहिजे, हे सगळी संसाधनं पाहिजेत. आणि संसाधनांसोबतच अन्य गोष्टी जेवढ्या ज्यांची गरज आपल्याला नसताना देखील आपण अनेक प्रमाणात घरी घेऊन येतो असं दिसतं की आपण गरजा अधिकच्या वाढवून ठेवलेल्या, त्याच्यामुळे भागत नाही. आणि जसं आपण म्हटलं की गावामधली लोकांची अपेक्षाच काय असते, जेवायला जे काय असेल तर रोजचं अन्न, आणि जे काय असेल ते मग ते अगदी म्हटलं होतं की गावातला माणूस चटणी भाकर खाऊन आनंदी राहतो, आणि शहरात अगदी पिझ्झा बर्गर आईस्क्रीम सगळं असून सुद्धा तो उपाशीच असतो.
0: खरे खरे. सर, वाढतं शहरीकरण ही जशी समस्या आपण आता बोलतोय त्याप्रमाणे जे प्रशासन आहे किंवा शासन आहे त्यांच्यासमोर या समस्या म्हणून जर आपण बघितलं तर त्यांच्यासमोर पण अनेक प्रश्न निर्माण होतात, तर ते कोणते असतात?
1: मुळात शासन प्रशासन ही एक व्यवस्था आहे, ही माणसाने माणसासाठीच तयार केलेली व्यवस्था आहे. ही व्यवस्था योग्य पद्धतीने चालत नाही याची दोन कारणं मला वाटतात, किंवा त्याचे परिणाम ही तशा पद्धतीने आपल्याला दिसून येतात. जेवढी आपली क्षमता आहे व्यवस्थाबद्दल रचना करण्याची, त्या तुलनेत अतिरिक्त ताण त्या व्यवस्थांवरती आहे. मग ते शाळा असतील, महाविद्यालय असतील, किंवा प्रवासी वाहतूक असेल. जेवढी व्यवस्था जितक्या लोकांची आपण करू शकतो त्याच्यापेक्षा अधिकचा ताण त्याच्यावरती आहे, आणि त्याच्यामुळे मग नियोजन कुठेतरी असंतुलित होतंय. आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून आपल्याला ज्या योजना राबवायच्या असतील शासनाकडनं, किंवा जे काम करायचंय ते योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. आणि शासन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना अनेक संधी देण्याचा प्रयत्न करत असतं. जसं आपण म्हणतो की ग्रामीण भागात सुद्धा शासनाने प्रचंड योजना केलेल्या आहेत ज्यांचा वापर करून गावातल्या लोकांनी गावातच राहावं ही अपेक्षा आहे. पण लोकांना वाटत असतं की मी शहरात गेलो तर अधिक वेगाने आर्थिक प्रगती करू शकेन, आणि या भावनेने नुसताच तो स्वतः जात नाही तर त्याचे पूर्ण कुटुंब जातं. आणि एकदा शहरीकरणाचा मोह किंवा शहरीकरणातला असणाऱ्या संधी याची एक सवय झाली की पुन्हा तो गावाला येणार नाही.
0: गेल्या काही दिवसांपासून रिव्हर्स मायग्रेशन या विषयावरती खूप चर्चा होताना ऐकायला येतं. तर असं समजा झालं आणि काही संधी गावांमध्येच लोकांना उपलब्ध झाल्या, तर जशी आपल्याकडे लोकसंख्या आहे ती योग्य पद्धतीने आपल्या गावांमध्ये शहरांमध्ये विखुरली गेली, तर त्याचा काही उपयोग होईल असं वाटतं का तुम्हाला?
1: रिव्हर्स मायग्रेशन शहराकडून परत गावाकडे, अर्थात त्याची टक्केवारी किती आहे याकडेही आपलं लक्ष द्यायला लागेल. किती लोकांची इच्छा असेल की पुन्हा एकदा गावाकडे येऊन पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने जीवन जगावं, तर 100 मधल्या आपण म्हणून 10% मग तेवढाच परिणाम तो होणार आहे. जर गावाचं शहरीकरणाच्या संदर्भात आपण विचार केला तर तुलनेने आर्थिक विषय हे जास्त आहेत, आर्थिक संसाधनं, आणि मग त्याची तुलना केली तर गावामधल्या संधी, आणि मग त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो की रिव्हर्स मायग्रेशन हे कमी आहे. आणि गावाकडे येणारे कोण आहेत, तर हे बरेचसे रिटायर्ड झालेले लोक आहेत, ते गावाकडे येत आहेत, आणि तरुण पिढी ही शहराकडे जाणार आहे. त्याच्यामुळे गाव आणि शहर असा तो भेद कायम राहिलेला आपल्याला दिसून येतो. आपण चर्चा केली की हे कसं वाढलं किंवा ही लोकसंख्येच्या संदर्भात अभ्यासच झाला नाही का, तर माल्थस या अभ्यासकाने सर्वप्रथम लोकसंख्या वाढीचा धोका जगासमोर आणला, आणि त्यासोबत आपल्याकडे देखील आपले भारतीय अभ्यासक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन यांचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल, ज्यांनी लोकसंख्या ही समस्या नाहीये तर ही एक आपल्याला मिळालेली संधी आहे. कारण लोकसंख्येमध्ये काम करणारे हात जेवढे अधिक तेवढे त्या त्या देशाचा विकास अधिक होऊ शकेल, यासाठी आपण आपल्या युवकांना अधिक प्रशिक्षण, अधिक कौशल्य आणि आर्थिक सक्षम करणारं ज्ञान जेवढं अधिक देऊ तेवढं ते त्या त्या देशाच्या फायद्याचं ठरेल असं सांगितलंय.
0: वाढती लोकसंख्या याबाबत खूप विचार होतात, तर याबाबत काही मत प्रवाह सुद्धा असतील जगामध्ये, तर त्याबद्दल पण सांगा.
1: चितच या संदर्भात जसं म्हटलं की पहिली धोक्याची सूचना आपल्याला माल्थसच्या सिद्धांतापासून आली, आणि त्याच्यामध्ये एकीकडे अन्नधान्य आणि एकीकडे वाढती लोकसंख्या अशी चर्चा पुढे आली की ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात अन्नाचा तुटवडा जाणवू शकेल. अर्थात हा विचार मांडून सुद्धा 150 वर्ष झालेली आहेत. तर जसं काल बदलत जातो तसं तंत्रज्ञान नवीन पद्धतीचं जन्माला घालावं लागतं. प्रॉब्लेम जसे आपल्याला दिसायला लागतात तसे आपण काही नवीन गोष्टी सुद्धा शोधायला लागतो, आणि त्या शोधातूनच कुठेतरी शेती संदर्भात असतील किंवा औद्योगिकरणाच्या संदर्भात असेल, हे शोध देखील त्याच कारणातून निर्माण झालेले आहेत. जसं आपण म्हणतो की मला अडचण निर्माण झाली तर त्या अडचणीवरती माणूस म्हणून प्रयत्न करतो आपण काहीतरी उपाय शोधायचा, आणि त्या शोधातूनच त्या नवीन आपल्याला फॅसिलिटीज किंवा नवीन काही उपकरणं, नवीन काहीतरी तंत्रज्ञान आपल्या समोर येतं. नवीन शेती पद्धती देखील निर्माण झाले, बिना करायची किंवा

0: बिना जमिनीची सुद्धा शेती हळूहळू प्रसिद्ध होऊ लागलेली आहे. या संदर्भात काही जे अभ्यासक आहेत त्यांचं मत आहे की लोकसंख्या हा खरोखर प्रॉब्लेम आहे का, तर तो त्यावेळी प्रॉब्लेम असतो ज्यावेळी त्याचे मध्ये आपण नियोजन करत नाही. त्याच्या संदर्भातले जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते आणि त्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला बाहेर पडायचं असतं आणि हजारो लोकांचे जेव्हा प्रश्न असतात त्यावेळी ते आपत्ती कुठेतरी सावरताना आपल्याला वाटतं की खरोखर हे प्रॉब्लेम झालेले आहेत. पण ज्यावेळी देशासमोर काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, देशाला समजा सैनिक लागणार असतील किंवा शेती करणारे चांगले हात लागणार, श्रमिक लागणार असतील, तर त्यावेळी लोकसंख्या ही पॉवर म्हणून पुढे येते. आणि त्यासाठी ड्युमॉन्ट नावाच्या अभ्यासकाने एक छान मत मांडले, ते मला इथे सांगायला नक्कीच आवडेल की ज्याप्रमाणे आर्थिक स्तर हे बदलत जातात आणि त्या आर्थिक स्तरामध्ये काम करणारी माणसं जेवढे अधिक इन्वॉल्व्ह होतात, अधिक समावेश त्यांचा असतो, त्यावेळी ती व्यवस्था आपण म्हणतो सक्षम झाली. आणि ज्यावेळी ही सक्षम माणसं प्रत्येक व्यवस्थेत निर्माण होतात, मग ते तंत्रज्ञान असेल, शेती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, त्या ठिकाणी सक्षम माणसं, प्रशिक्षित माणसं जेव्हा अधिक प्रमाणात जातील त्यावेळी ती व्यवस्था म्हणून आणि पर्यायाने समाज किंवा देश म्हणून अधिक आपण सक्षम होत जाऊ.
1: लोकसंख्या फक्त बोलतोय पण स्त्री पुरुषांचं जे प्रमाण आहे ते पण कुठेतरी असंतुलित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तर त्याविषयी.
0: हा, स्त्री पुरुष असंतुलित प्रमाण याची बऱ्याच वेळा चर्चा होते तर विवाहाच्या संदर्भात, तर मला ते तसं नाहीये. एक निसर्गाची स्वतःची रचना आहे, ती थोडीशी आपण जाणून घेतली तर निसर्गामध्ये निसर्गाचीच एक स्वतःची अशी रचना आहे ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष प्रमाण काय असावं हे निसर्गाने ठरवून दिलेलं आहे प्रत्येक प्राण्याच्या संदर्भात. मात्र माणूस म्हणून जगताना आपण आपल्या विज्ञानाने तयार केलेले नवीन नवीन तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यातनं मग पुन्हा आपण विचार करतो की भविष्यात मला कोण उपयोगी येणार आहे आणि त्यातनं मग स्त्री भ्रूण हत्यासारखा विषय सुद्धा पुढे आला. त्यासोबत अनेक समस्या देखील निर्माण झाल्या की स्त्रिया आहेत तर त्या दुय्यम आहेत. तर मुळात ही भावनाच काढण्यासाठी आवश्यक असणारा पहिला मूलभूत घटक जो आहे, ज्याची कन्सेप्ट अमर्त्य सेन यांनी मांडले, मिसिंग वुमनची कन्सेप्ट मांडली, ही स्त्री भ्रूण हत्येमधून ज्या स्त्रिया दगावल्या किंवा जगात आणूच दिल्या गेल्या नाही तर हे प्रश्न भारतातच निर्माण झाले का, तर नाही, असे प्रश्न जगात सर्वत्र निर्माण झाले. मात्र चर्चा अधिक का झाली, कारण त्याचं प्रमाण अधिक काही ठिकाणी झालं की जाणीवपूर्वक स्त्री अपत्य जन्माला आणूच द्यायचं नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याला नष्ट करायचंय. पण आपण हा विचार करायला पाहिजे एक माणूस म्हणून की स्त्रियांमध्ये असणारी श्रमशक्ती, स्त्रियांमध्ये असणारी कल्पकता, स्त्रियांमध्ये असणारी अर्निंग पॉवर ही अधिक सक्षम जेवढी करता येईल आणि त्यासाठी त्यांच्यापर्यंत शिक्षण, त्यांच्यापर्यंत प्रशिक्षण आपल्याला पोहोचवता येईल का. आणि ते जर का अधिक पोहोचलं, म्हणजे अगदी सोपं उदाहरण घेऊ आपण की गावातली स्त्री आणि शहरातली ती स्त्री, तर गावातली स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो का, आणि असेल तर ती तिचा शिक्षणाचा अधिकार वापरते का, तिला मूल होऊ देण्याचा अधिकार वापरते का, आणि त्या तुलनेत शहरामध्ये असलेली स्त्री ती जर का अधिक शिक्षित असेल तर ती म्हणेल फार फार तर दोन मुलं मला बाद झाली. पण गावामध्ये असं अजूनही दिसून येत नाही, म्हणजे विवाह असेल, मुलं जन्माला येणं असेल, शिक्षणाच्या संदर्भातले निर्णय असेल, या निर्णय प्रक्रियेत अजून स्त्रिया सहभागी होत नाहीयेत आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून स्त्रियांकडे थोडस दुर्लक्ष केलं जात आहे.
1: सर, ह्या लोकसंख्या नियंत्रणाबाबत स्त्रियांची भूमिका तुम्हाला महत्वाची वाटते का?
0: नक्कीच, आणि खूप चांगला प्रश्न विचारला. स्त्रियांची भूमिका ही 100% महत्वपूर्ण आहे लोकसंख्या या विषयाच्या संदर्भात, कारण ज्या देशातील स्त्रिया या सक्षम आहेत, ज्या देशातील स्त्रिया ह्या अधिक प्रशिक्षित आहेत, आर्थिक योगदान देणाऱ्या आहेत आणि स्वतःच मत ठामपणे मानणाऱ्या आहेत, त्या देशांमध्ये निश्चितच अतिरिक्त लोकसंख्येचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि आपल्या भारत देशाचा विचार केला तर केरळ राज्य अशासाठीही प्रसिद्ध आहे की तिथे महिला ठामपणे सांगतायत की मला इतकीच मुलं बाद झाली, आणि महिलांकडे ते मुलं जन्माला घालण्याचे हक्क असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याचा संबंध त्यांच्या क्रयशक्तीशी, त्यांचा संबंध त्यांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे या बाबीच्या दृष्टिकोनातून महिला अधिक सक्षम होणं, मग त्या शिक्षणाच्या संदर्भात असतील, त्या कौशल्याच्या संदर्भात असतील, त्या राजकीय दृष्टिकोनाच्या संदर्भात असतील, त्या धार्मिकतेच्या बाजूनेही विचार केला तर त्या अधिक जेवढ्या सक्षम होतील तेवढं नियंत्रण त्यांचं लोकसंख्ये संदर्भातल्या विविध प्रश्नांवरती अधिक याने येईल.
1: भारताला युवकांचा देश असं म्हटलं जातं आणि तुम्ही जसं म्हटलं की ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनीही सांगितलंय की भारताची वाढती लोकसंख्या ही चिंता नाहीये तर संधी आहे, तर याविषयी पण आम्हाला सविस्तर सांगा.
0: अमर्त्य सेन हे आपल्या देशातील नोबेल विजेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जो मांडलेला आहे तो अगदी थोडक्यात आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की मानवी व्यक्ती हे एक संसाधन म्हणून आपण बघायला पाहिजे, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आणि तो जर का संसाधन म्हणून पाहिला तर ते संसाधन अधिक विकसित करण्यासाठी म्हणून त्याला काय करता येईल.

0: अधिक प्रशिक्षण देता येईल का, अधिक चांगली कौशल्य देता येतील का, आणि त्या कौशल्य आणि संसाधन आणि मानवाची जी बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर करून आपल्याला व्यक्ती, आपल्याला कुटुंब, आपल्याला गाव आणि पर्यायाने देश सक्षम करता येईल का, असा तो विचार आहे. आणि निश्चितपणे त्यांचं मत आहे की मानवाला अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करून आपण त्याची आर्थिक उत्पादन शक्ती वाढवू शकतो. बौद्धिक क्षमतांसोबतच तांत्रिक क्षमता त्याच्याकडे अधिक दिल्या तर तो निश्चितपणे आर्थिक उत्पादन चांगल्या पद्धतीने करू शकेल.
1: एकीकडे आपण युवकांच्या बद्दल बोलतो तर वृद्धांची संख्या वाढते आहे, तर जागतिक दृष्ट्या ही समस्या आहे का आणि त्याच्याकडे आपण कसं पाहता?
0: वृद्धत्व या संकल्पनेकडे आपण कसं बघतोय हा मूळचा भाग आहे. तर आपण म्हणूया क्रयशक्ती असणारा व्यक्ती, तो जर का आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल आणि आर्थिक योगदान देत असेल तर त्याला आपण वृद्ध म्हणायचं का? अगदी सोपं एक उदाहरण घेऊया आणखीन, की 80 वर्षाचा एक व्यक्ती हा काम करतो आहे आणि पैसेही कमवतो आहे आणि आर्थिक योगदान देतो आहे, आणि दुसरा 25 वर्षाचा युवक हा घरात बसलेला आहे आणि आयतं खातो आहे, असं थोडक्यात आपण म्हणूया. तर आपण वृद्ध कोणाला म्हणणार? कमवत्या व्यक्तीला की त्या बसलेल्या माणसाला? हाही त्याचा भाग आहे. त्याच्यामुळे भारताला तरुण देश आपण का म्हणतोय, कारण सरासरी वयोमानानुसार 28 ते 35 या वयोगटातली तरुणांची लोकसंख्या आपल्याकडे अधिक आहे, पण हीच लोकसंख्या आपल्याला ज्यावेळी बेरोजगारी होते किंवा काही दुर्घटना घडतात किंवा आरोग्याची समस्या निर्माण होते त्यावेळी आपल्याला ही समस्या म्हणून पुढे येते. त्याऐवजी ही समस्या म्हणून पुढे येण्याऐवजी हेच युवक जर प्रशिक्षित असतील, हेच युवक जगाच्या दृष्टिकोनातनं आवश्यक असणारा घटक भाग असतील तर ते आपल्या देशाला खूपच मोठी संधी आहे. कारण जगाचा विचार केला तर काही प्रगत देश आहेत, जसं जपानचा आपण उल्लेख करतो की प्रगत देश आहे जिथे सरासरी आयुर्मान जास्त आहे आणि तिथली लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता तिथे असणाऱ्या वृद्धांची संख्या अधिक आहे, आणि त्या वृद्धांची सेवा शुश्रूषा करणं, त्या वृद्धांच्या आरोग्याच्या संदर्भातली समस्या आणि वृद्धावस्थेमुळे निर्माण होणाऱ्या अन्य समस्या ह्या हँडल करायला मग कुठेतरी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. आणि अर्थातच भारतासारख्या देशातील युवकांना ती संधी आहे, सेवा शुश्रूषा या माध्यमातून सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो ही समस्या देखील आहे भारतात, थोडं समस्या ती हल्ली जाणवू लागलेली आहे, पण ही समस्या आपल्याला दिसते थोडी शहरात अधिक आहे. ग्रामीण भागात अजूनही आपण वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली दिसत नाही, ती शहरांमध्ये दिसून येते, कारण ती गरज झालेली आहे. मुळात शहरामध्ये मुलांचीच संख्या मर्यादित आहे, मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर आहेत, आणि त्यावेळी घरातली माणसं 60 ते 65 या वयाची किंवा 60 ते 80 या वयाची ही एकटी थांबलेली आहेत, आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आरोग्याच्या असतील, आर्थिक त्याच्या अनुषंगाने असेल, त्या समस्या आपल्याला अधिक दिसून येतात. पर्यायाने आपल्याला असं म्हणता येईल की दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे, एक वाढती लोकसंख्या आणि वाढती लोकसंख्येमध्ये क्रयशक्ती किंवा ज्याला आपण म्हणतो की अर्निंग पॉवर असणारी माणसं ही जेवढी अधिक होत जाते तेवढी आपली युवा शक्ती अधिक सक्षम बनेल. आणि आपण नेहमी सकारात्मक विचार करायला पाहिजे, लोकसंख्या ही कधीच अडचण नाहीये, ती योग्य पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना जर का आपण प्रशिक्षित करू शकलो, त्यांच्या हाताला काम देऊ शकलो, त्यांच्या बुद्धीला काम देऊ शकलो तर नक्कीच पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बदल परिवर्तन झाल्याचे आपल्याला दिसून येतील. आणखीन चांगली गोष्ट सांगायला आपल्याला निश्चित वाटेल की भारतामध्ये स्टार्टअप इंडिया सुरू झाल्यापासून अनेक नवउद्योजक हे निर्माण झाले, अनेक इंजिनियर्स इंजिनिअरिंग सोडून शेती कामाकडे वळलेले आहेत, गावाकडे वळलेले आहेत, मात्र याचं प्रमाण अल्प आहे, कुठेतरी ते वाढायला पाहिजे. जेव्हा गाव समृद्ध होईल तर अर्थातच त्यावेळी शहरातला युवक किंवा शहराकडे जाणारा युवक हा गावात थांबणार आहे, आणि समृद्ध गावं कशी होतील याकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे आपण म्हणतोय की खेड्यांकडे चला असेल किंवा प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, ह्या ज्या आधीच्या अभ्यासकांनी आपल्यासमोर ठेवलेली जी दिशा आहे त्या दिशेकडे आपण वळायला हवं.
1: वाढती लोकसंख्या, संधी आणि समस्या दोन्ही विषयांवर बोललो, पण लोकसंख्या ही वाढत जाणार असं जर विचार केला तर आगामी 20 ते 25 वर्षांनंतर आपल्या देशासमोर कोणती आव्हानं ही लोकसंख्या निर्माण करेल असं तुम्हाला वाटतं?
0: देशासमोर आव्हानं आहेत, जगासमोर. आता जग हे एक घटक मानलं जात आहे, कारण एका देशाशी दुसऱ्या देशाशी संबंध आहेत. नुकत्याच काही देशांमध्ये युद्ध झाली आणि आपल्याकडे लोकांना चूल पेटवायला लागली, हे आपण म्हणजे एका देशाचा संबंध दुसऱ्या देशातल्या तंत्रज्ञानाशी आहे, दुसऱ्या देशातल्या वस्तूंशी आहे, सेवांशी आहे. त्याच्यामुळे जग म्हणून आपण एकमेकांसोबत जोडले गेलेले आहोत. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा परिणाम होणार आहे. आणि जर का अशी अव्यवस्थाबद्ध पद्धतीने जर का लोकसंख्या आपल्या समोर निर्माण झाली, कोणतंही नियोजन नसलेले, तर ही मोठा प्रॉब्लेम असणार आहे, समस्या असणार आहे. सगळ्यात मोठी समस्या असणार आहे संसाधन आणि त्या संसाधनांसमोरची मालकी. आज जगामध्ये अधिक

0: संसाधनं मिळवण्याची एक स्पर्धा सुरू झालेली आहे आणि मग अधिक संसाधनं ज्याच्या ताब्यात त्याची जगावरती सत्ता असं कुठेतरी म्हणून ती जागतिक युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते. भारत देशाचा विचार केला तर भारतामध्ये आपण म्हणतो की ह्या युवकांचा देश आहे, पण ह्या युवकांच्या हाताला जर का काम नसेल तर मग त्याचे दुष्परिणाम म्हणून मग कुठेतरी सोशल मीडियावरती चुकीच्या गोष्टी होतात किंवा अनप्रोडक्टिव्ह गोष्टी ह्या अधिक होतात किंवा विध्वंसक गोष्टी अधिक होतात. म्हणजे हा एक मोठा दुष्परिणाम आहे. जसं आपण म्हटलं की शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, वाहतूक व्यवस्था असतील, या सगळ्यांवरती प्रचंड ताणाचं वातावरण निर्माण होतं. आणि मग त्या ताणाच्या वातावरणामुळे जे मूलभूत गोष्टी आपल्याला ज्याच्यावरती खर्च करायचे आहेत किंवा ज्या सेवा सुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायच्या त्या आपण पोहोचवू शकत नाही, कारण आपल्याला दुसऱ्या काहीतरी गोष्टींचं नियोजन करण्यासाठी किंवा दुसरी समस्या सोडवण्यासाठी तिथे जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे ते आर्थिक असंतुलन निर्माण होतं. जसं आपण शासकीय योजना खूप चांगल्या पद्धतीचे आहेत, म्हणजे त्या चांगल्या पद्धती वापरून आपण प्रत्येक हाताला काम देऊ शकतो, प्रत्येकाला स्वयंरोजगार निर्माण करता येणं शक्य आहे, पण नियोजन नसल्यामुळे बऱ्याचशा युवकांचा कल हा सरकारी नोकरीकडे. त्यामुळे मग आपल्याला दिसतं की जागा आहेत 100 आणि हजारो लाखो फॉर्म भरले जातात आणि मग 100 जणांनाच नोकरी मिळणार आहे आणि मग बाकीचे लोक युवक जे आहेत ते बेरोजगार राहतात आणि बेरोजगारात मग आणखी त्याचे दुष्परिणाम म्हणून अगदी नशेखोरी किंवा वाईट गोष्टी ज्या घडत आहेत समाजात गुन्हेगारी स्वरूपात दिसून येतात, फसवणुकीच्या संदर्भात दिसून येतात. म्हणजे चांगली सुशिक्षित प्रशिक्षित व्यक्ती योग्य पद्धतीने मार्गाला लागली तर ती आर्थिक उत्पादनात वाढ करते आणि तीच जर का रिकामी बसली तर सायबर क्राईमचे गुन्हे आहे किंवा फसवणुकीच्या गोष्टी आहेत या अधिक होतात.
1: श्रोते हो, आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे आणि प्राध्यापक सचिन सनगरे सरांनी वेगवेगळ्या पैलूंच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पैलूंवरती आपलं मत मांडलं आणि आपल्या प्रत्येकालाच विचार करायला त्यांनी भाग पाडलंय की लोकसंख्या ही समस्या नाहीये, संधी आहे. पण मग संधी आहे, मग त्याचा वापर कसा करायचा, मग त्याच्यात आपल्या प्रत्येकाचीच भूमिका किती महत्वाची आहे. शासन नेहमीच काम करत असतं, पण आपणही ह्या सगळ्या गोष्टीचा किती जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे अशा वेगवेगळ्या पैलूंवरती सरांनी आज आपल्याला इथे मार्गदर्शन केलं. सर, आज आपण इथे आलात आणि महत्वाच्या या विषयावरती आमच्याशी चर्चा केली, माहिती दिली आणि जगात काय चाललंय, देशात काय चाललंय आणि आपला देश कुठे या दृष्टीने गेला पाहिजे असंही आपण आम्हाला इथे आज सांगितलं. आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढती लोकसंख्या समस्या की संधी याविषयी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक सचिन सनगरे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 10 वाजलेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोते हो, आज गीतकार शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन. आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली काही गाणी ऐकवणार आहे. हृदयी वसंत फुलताना यासारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीतं त्यांनी लिहिली. शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातले नांदगाव या गावचे. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं त्यांचं गीत. गीत गायलंय वसंतराव देशपांडे आणि अनुराधा यांनी, संगीत अनिल अरुण यांचं.

0: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
1: फसली।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोते हो, शांतनाम नांदगावकर हे जरी मूळचे कोकणातले असले तरी त्यांचं बालपण मात्र मुंबईत गेलं। ते दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये शिकले। एका मुलाखतीत त्यांनी त्यांना कविता कशी सुचली याचा एक किस्सा सांगितला।

0: जाणकार बना, सतर्क रहा।
1: श्रोते हो, शांताराम नांदगावकर हे जरी मूळचे कोकणातले असले तरी त्यांचं बालपण मात्र मुंबईत गेलं। ते दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये शिकले। एका मुलाखतीत त्यांनी त्यांना कविता कशी सुचली याचा एक किस्सा सांगितला। ते 10वीला असताना त्यांनी पहिली कविता लिहिली। ते देवासमोर दिवा लावून अभ्यासाला बसत असत। दिव्याच्या ज्योतीचं त्यांना खूप आकर्षण होतं। त्यावेळचे शायर दिव्यातल्या ज्योतीबद्दल चुकीचं लिहितात असं त्यांना वाटे। त्यांनी एक सिनेमा पाहिला। तो सिनेमा होता शाहिराच्या जीवनावर। त्यामध्ये सुद्धा त्या शायरानं ज्योतीबाबत केलेलं वर्णन त्यांना आवडलं नाही। तेव्हा ते म्हणाले की सगळेच जण ज्योतीविषयी असं का लिहितात, हे मला मुळीच आवडत नाही। त्यावर त्यांचे मित्र त्यांना म्हणाले, मग तुला काय वाटतं, त्याची तू लिही कविता। आणि त्यांनी पहिली कविता लिहिली, का उगा पतंगा जाळीसी, जी त्या ज्योतीवर आधारित होती। आणि नंतर त्यांना कविता सुचत गेल्या, मग त्या कविता लिहू लागले, मग थोडे थोडे करून ते गीतांकडे वळले।

0: सुरेश वाडकर, अमित कुमार, शैलेंद्र सिंग आणि सचिन यांनी गायलेलं हे होतं अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गीत. शांताराम नांदगावकर यांच्या गीतांना संगीत होतं अरुण पौडवाल यांचं.
1: बालदोस्तानो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमच्या भेटीला येणार आहे स्वरा आशिष मुसळे. आपण जाणून घेणार आहोत तिचा भरतनाट्यमचा प्रवास.
2: तो प्रसंग सादर करताना मला हात आणि पाय यांचा तोल राखून एका विशिष्ट पद्धतीत स्थिर राहायचं होतं. आम्ही तो प्रसंग अतिशय सुरेखपणे सादर केला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भावला आणि त्यांनी टाळ्यांचा खूप जास्त कडकडाटही केला.
1: तेव्हा अवश्य ऐका 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत. सादर करते विवेक वानखडे.
0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज तुम्हाला ऐकवते गीतकार शांताराम नांदगावकर यांची काही गीतं. श्रोतेहो, अष्टविनायक चित्रपटानंतर सचिन यांच्या चित्रपटात शांताराम नांदगावकर यांनी गीतं लिहिली, ज्यामध्ये गंमत जम्मत, अशी ही बनवा बनवी, नवरी मिळे नवऱ्याला, धूमधडाका या चित्रपटातल्या गीतांचा समावेश होता. गीतं तशी बरीच गाजली, लोकांच्या ओठावरती आजही आहेत, पण एक कवी म्हणून त्यांना किंवा एक गीतकार म्हणून त्यांना त्याच्यातून आनंद मात्र थोडा कमी मिळत होता. गंमत जम्मत या चित्रपटातलं एक गीत

किशोर कुमार यांना गायला द्यावं असं ठरलं. पण मराठीतल्या ळचा उच्चार करता येत नाही असं कारण सांगून किशोर कुमार मराठी गाणं गायला तयार होईनात. शांताराम नांगावकरांनी ही त्यांची अडचण आव्हान म्हणून स्वीकारली आणि गम्मत जम्मत या चित्रपटासाठी प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग ही अशी सोपी शब्दरचना केली आणि या गाण्यात किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. ऐकूया शांताराम नांदगावकर यांचं हे गीत गम्मत जम्मत या चित्रपटातलं.

0: श्रोतेहो, सोमवारी 13 जुलै 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐका स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र याविषयी रेखा रानडे दिवेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपण जेव्हा रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत असतो तर तेव्हा आपण काय करतो तर वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या धातूची अशी छोटी छोटी भांडी घेतो.
2: बरोबर.
1: आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळी रसायनं घालतो.
2: बरोबर.
1: आणि ते एकमेकांमध्ये मिसळतो किंवा कधी गरम करतो, कधी थंड करतो, कधी बाष्पीभवन करतो, असं वेगवेगळं करतो. आणि स्वयंपाकघरात तरी आपण वेगळं काय करतो, असंच करतो, नाही का?
0: तेव्हा नक्की ऐका सोमवारी 13 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: श्रोते हो, नांदगावकरांनी स्वतःला कधी चौकटीत बांधून घेतले नाही. त्यांनी भक्तिगीतं लिहिली, भावगीतं लिहिली, चित्रपट गीतं लिहिली, बालगीतं लिहिली, तसंच त्यांनी दलितांचा राजा भीमराव माझा असं माणसाला माणुसकी दावली हे गीतसुद्धा लिहिलं. तर दुसरीकडे सुनील गावस्कर यांच्या खासगी अल्बमसाठी त्यांनी हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला असं खेळाचं तत्वज्ञानसुद्धा सांगितलं. नांदगावकर ज्यावेळी चित्रपटात गीतं लिहत होते नेमका त्याचवेळी चित्रपट संगीताचा काळ हा घसरत होता. बऱ्याच वेळा एक व्यावसायिक तडजोड म्हणून जशी मागणी तसा पुरवठा अशी गीतं नांदगावकरांना लिहावी लागली. परंतु त्यांनी त्यातही चांगली गीतं लिहिण्याचा प्रयत्न केला.

0: माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.

0: चाचणी चा चटणीची।
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास।
1: गेलो होतो।
2: सुंदर साडी आणून दिली होतीस।
1: दिली होती।
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास।
1: गेलो होतो।
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं।
1: नेलं होतं।
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी।
3: श्रोते हो, सुरेश वाडकर, शोभा जोशी, निशिगंधा वाढ आणि अशोक सराफ यांनी गायलेलं हे होतं एकापेक्षा एक या चित्रपटातलं गीत। श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांना 1974 साली नवी दिल्ली इथं राष्ट्रीय कवी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता, तर सूर सिंगारचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता। 1985 ते विधान परिषदेची निवडणूक जिंकून विधान परिषदेमध्ये गेले। 11 जुलै 2009 त्यांचं निधन झालं। आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या गीतांच्या रूपानं ते आपल्यात आहेत। त्यांना मनोमन वंदन करूया आणि आजच्या कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते। नमस्कार। मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
4: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं।
3: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दिनकरराव देशपांडे यांनी गायलेला राग तोडी।
5: रत्नागिरी केंद्र, आजच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दिनकरराव देशपांडे यांचं गायन आहे का, राग तोडी।

दिनकर राव देशपांडे यांनी गायलेला राग तोडी आपण ऐकला. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल हेमा मालिनी अरुण कुमार यांनी गायलेले राग बावली, कल्याणी आणि केदार. तसंच श्रोतेहो, रात्री 10 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर आर माधुरी देवी यांचं कर्नाटक वीणावादन आपण ऐकाल. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 KHz. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 11 आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठीतल्या वहिनींच्या बांगड्या या चित्रपटावरून हिंदीत भाभी की चुडिया हा चित्रपट आला होता. या चित्रपटाची गीतं लिहिली होती पंडित नरेंद्र शर्मा यांनी, तर या गीतांना संगीत साथ चढवला होता सुधीर फडके यांनी. या चित्रपटातल्या ज्योती कलश छनके या गाण्यासाठी सुधीर फडके यांनी देसकार रागात चाल बांधली होती. गीत गायलं लता मंगेशकर यांनी आणि जणू काही त्या गाण्याला सोन्याचा सुगंध लाभला. ऐकूया ज्योती कलश छनके, चित्रपट भाभी की चुडिया.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकवणारे बहारों के सपने या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत RD बर्मन यांचं आणि हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी। जीवनातल्या अपयशांना सामोरं जाताना उदास झालेल्या प्रियकरासाठी नायिकेनं दिलेला आधार असं हे गाणं आहे। एका वेगळ्याच प्रकारचं गाणं मजरूह सुलतानपुरी यांनी या चित्रपटासाठी लिहिलं होतं, ऐकूया।

0: श्रोते हो, सोमवारी 13 जुलै 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता ऐका स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र याविषयी रेखा रानडे दिवेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपण जेव्हा रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत असतो तर तेव्हा आपण काय करतो तर वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या धातूची अशी छोटी छोटी भांडी घेतो.
2: बरोबर.
1: आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळी रसायनं घालतो.
2: बरोबर.
1: आणि ते एकमेकांमध्ये मिसळतो किंवा कधी गरम करतो, कधी थंड करतो, कधी बाष्पीभवन करतो, असं वेगवेगळं करतो. आणि स्वयंपाकघरात तरी आपण वेगळं काय करतो, असंच करतो, नाही का?
0: तेव्हा नक्की ऐका सोमवारी 13 जुलै 2026 रोजी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: श्रोते हो, संगीतकार ओपी नय्यर यांना कीर्तीच्या शिखरावर नेणारा चित्रपट होता CID. या चित्रपटातली 6 गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती. CID गाण्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली. मोहम्मद रफी, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम अशा सगळ्याच आघाडीच्या गायकांनी ही गाणी गायली होती. पण श्रोते हो, CID म्हटलं की लगेच आठवतं ते शमशाद बेगम यांच्या आवाजातलं ठेका धरायला लावणारं लेके पहला पहला प्यार हे गाणं.

0: बालदोस्तानो, तुमच्या आवडत्या बाल जगत या कार्यक्रमात 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमच्या भेटीला येणार आहे स्वरा आशिष मुसळे. आपण जाणून घेणार आहोत तिचा भरतनाट्यमचा प्रवास.
1: तो प्रसंग सादर करताना मला हात आणि पाय यांचा तोल राखून एका विशिष्ट पद्धतीत स्थिर राहायचं होतं. आम्ही तो प्रसंग अतिशय सुरेखपणे सादर केला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भावला आणि त्यांनी टाळ्यांचा खूप जास्त कडकडाटही केला.
0: तेव्हा अवश्य ऐका, 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून रेडिओ सखी सोनाली कानिटकर सोबत. श्रोते हो, अख्ख्या देशाला चित्रपटाच्या गीतांवर नाचायला लावणारा भगवान दादांचा चित्रपट म्हणजे अलबेला. यातली सगळीच गाणी धम्माल होती. राजेंद्र कृष्ण यांच्या गीतांना सी रामचंद्र यांनी संगीत दिलं होतं. मरगळलेल्या मनाला नवं चैतन्य देण्याचं सामर्थ्य या गीतात होतं. ऐकूया याच अलबेलामधलं श्याम ढले खिडकीतले.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमासाठी तुम्हाला आवडणारं गाणं तर तुम्ही आम्हाला कळवाच, पण त्याचबरोबरीनं आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला कळवा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या असतात। आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा। तुमच्या या प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आपली आवड या कार्यक्रमात करून घेत असतो। तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुम्हाला आवडणारं गाणं कळवा आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात। श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात स्वतंत्र आणि महत्त्वाचं स्थान निर्माण करणारी जोडी म्हणून राजेंद्र कृष्ण आणि सी रामचंद्र यांच्या जोडीविषयी बोललं जातं। या जोडीची सुरुवातच मुळी पतंगा चित्रपटातल्या मेरे पिया गए रंगून या ठसकेबाज गाण्यानं झाली होती। आणि श्रोते हो, हिंदी चित्रपटात किंवा हिंदी सिनेसंगीतात फोन प्रथमच अवतरला होता। त्यानंतर अनेक चित्रपटात चित्रपट गीतात फोन वापरला गेला, पण या गाण्यात तो पहिल्यांदा वापरला गेला हे विशेष होतं।
2: हिंदुस्तान का तेरा तू? हेलो, मैं रंगून से बोल रहा हूँ। मैं अपनी बीवी रेणुका देवी से बात करना चाहता हूँ। हाँ हाँ।

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

श्रोते हो, गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन ही हिंदी सिनेसंगीतातील प्रसिद्ध जोडी. या जोडीची केमिस्ट्रीज बेफाट होती. 116 चित्रपट या जोडीनं एकत्र केले आणि सुमधूर गाण्यांनी रसिक श्रोत्यांना अक्षरशः न्हाऊ घातलं. आवारा, राजहट, कालीघटा, दाग, पर्वत, बूट पॉलिश, पूनम, आह, चोरी चोरी अशी कितीतरी नावं सांगता येतील. आता ऐकवणारे राजहट या चित्रपटातलं गीत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, बरसात हा गीतकार हसरन जयपुरी यांचा जसा पहिला चित्रपट होता तसाच तो गीतकार शैलेंद्र यांचाही पहिला चित्रपट होता. बरसात या चित्रपटापासून हसरत जयपुरी शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन ही जोडी एकत्र आली. हिंदी चित्रपटात गीतं लिहिणार नाही असं म्हणणाऱ्या शैलेंद्र यांनी त्यानंतर हजारो अवीट गोडीची गाणी हिंदी चित्रपटांसाठी लिहिली. त्यांच्या गीतात दार्शनिकता होती. सोप्या शब्दात मोठा आशय व्यक्त करण्याची हातोटी शैलेंद्र यांच्यात होती. जीवन सातत्यावर आणि प्रेमाच्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास होता. यहुदी चित्रपटातल्या ये मेरा दिवानापन है या मुकेश यांनी गायलेल्या गाण्यासाठी शैलेंद्र यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचं पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. ऐकूया ये मेरा दिवानापन है.

0: सर्वांचा साथ संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर आपल्या भेटीला येत आहेत 14 जुलै 2026 ला आपल्या आवडत्या कार्यक्रमात इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये.
1: यावर्षी तुमचा 619 प्रयोग संपन्न झाला, कसं वाटतंय 600 प्रयोग झाल्यानंतर?
2: खूप छान वाटतंय, कारण कोकणातल्या ह्या ज्या लोककला आहेत आणि बोलीभाषा आहे त्याच्यावरती केलेलं हे लोकनाट्य आहे आणि खूप छान प्रतिसाद लोकांचा मिळतोय. बाहेरच्या सुद्धा म्हणजे कोकणेतर भागामधून सुद्धा याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. पुणे, विदर्भ, सांगली इकडून सुद्धा फोन येतात. नुसतं कोकणातच आवडतंय असं नव्हे, तर कोकणाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा ही बोलीभाषा खूप आवडते आणि हे बघायला खूप आवडते लोक.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका 14 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

चित्रपट ममता। या चित्रपटाचं कथानक काहीसं वेगळं होतं, पण चित्रपटाच्या कथानकाला साजेशी गाणी मजरूह यांनी या चित्रपटासाठी लिहिली होती आणि रोशन यांनी ती तितक्याच समर्पकपणे संगीतानं सजवली होती। उद्या आम्ही असू नसू, पण प्रेमाच्या बागेत जी फुलं उमलतील त्यात आम्ही नक्की असू, असं लिहिणारे मजरूह खरंच त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आजही आपल्यात आहेत।

श्रोते हो, किसी का हो जाना म्हणजे काय? ते प्रेमात पडल्याशिवाय नाही कळणार. जो प्रेमात पडला त्याने जग जिंकलं. पण जेव्हा हे प्रेम अधुरं राहतं तेव्हा.

श्रोते हो, मलाही आता या कार्यक्रमातून अलविदा होण्याची वेळ आली आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, त्यामुळे आजच्यापुरता मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबईच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून उर्वरित पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. 12 वाजता प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पूरपरिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते.

0: यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा

0: शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद।
1: नमस्कार श्रोते हो, रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं, पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं। पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही। पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते। दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो। यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे, त्याची सुरुवात झालेलीच आहे। ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे। आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत। आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया। शिवानी, नमस्कार।
2: नमस्कार मॅडम,
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन।
2: थँक्यू, खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली। इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे।
1: नक्कीच। तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते, म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे। तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे। जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं, सध्या आम्ही पुणे विभागाचे सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे। माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत। तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्ष लागले होते की तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो, कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ॲक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो। हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता, पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया। कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं। मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तर ती थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं। आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापौर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो। ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं। आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली।
1: वा, खरंच मस्त। आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे। आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाही आहे।
2: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता। तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला। आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत, आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जात

0: जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो, भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय, आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेल्या आहेत. खूप जणी शिकलेल्या आहेत. माझं शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय, 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झाली आहे. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झाली आहे. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhDला पण ऍडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेलं आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी,
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी, ज्याला माहितीच नाहीये, तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं ते रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्मं समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत. शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत. आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही.
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्य

0: बोलणे घ्या ना, मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आम्हाची पद्धतीमुळे रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातनं माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका.
1: हां
0: आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते, असतील एक दोघी चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा, आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झालं,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत.
1: हो.
0: त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं आम्हाला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे.
1: हो हो
0: शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतर बोललं, मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणत्या अजाणत्यापणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे, पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा,
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टरमध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या.

0: मी कंप्लीट करतो.
1: आत्तापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटत?
0: माझ्यामध्ये असणारा स्टेरोटाईप,
1: हा,
0: त्यानंतर स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन सिन्स क्लास 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेले लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे, लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आत्तापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाजव्यवस्थेने केलं. 15 एप्रिल 2014 ला सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 ला पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 ला पुन्हा ऍक्ट आला आणि 20 ला त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्याय देवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 ला झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढं आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या ज्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नायक जी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इतकं आहे की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय. आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळाची सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सान्वी जेठवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आहे. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता या समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमात

0: ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागाने करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा. त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिकदृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठेही बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटले काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं. पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडं कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
0: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी, आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता

0: असेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून,
1: बर
0: ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं ही आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
0: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30-40 मिनटं किंवा आठवड्यातून 150 मिनटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6-7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला

रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो, वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून समाचार.

0: उत्तर प्रदेश, असम, मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल के तराई वाले क्षेत्र और सिक्किम में अगले तीन दिन मूसलाधार वर्षा का अनुमान व्यक्त किया है। वहीं हरियाणा, चंडीगढ़, पंजाब, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लद्दाख और जम्मू कश्मीर में पांच दिन भारी बारिश की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचा 1:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गर्दी माडगुळकर यांची रचना, संगीत वसंत पवार यांचं आहे आणि चित्रपट आहे सांगते ऐका।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

गीतभार या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली ना धो महानोर यांची रचना. संगीत आहे आनंद मोडक यांचं आणि चित्रपट आहे एक होता विदूषक.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते जगदीश केबुडकर आणि संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत. रचना गुरु ठाकूर यांची आहे, संगीत अजय अतुल यांचं आहे. आणि ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील गीत.

गीतबहार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजता ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. सुरुवातीला 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: पक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र वाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्री

त्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते, असं शाह यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली, टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह दोघांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
1: ठाणे जिल्ह्यात गेल्या 1 आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा 3 जणांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह 4 जणांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी यात आणखी 2 जणांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाच्या नियंत्रण सुटल्यामुळे 29 टन रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय बीएलओ अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 वर्षात ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मध्ये नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. दुपारचा 1:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अंजली विघ्ने यांनी गायलेलं एक पारंपरिक गीत.

भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. दुपारचा 1:55 झाली आहे. पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री बहिणाबाई यांच्या पहिला पाऊस मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, पहिला पाऊस म्हणजे नुसता आनंद. धरणी अगदी तृप्त होते. ओढ्यांना नद्यांना झरे फुटायला लागतात आणि संपूर्ण सृष्टी नवचैतन्य लेते. अगदी बळीराजालाही आनंद होतो. धरित्रीला भेटीची ओढ लावणारा हा पाऊस अखेरीस जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना आनंदित करून जातो. त्याचं बरसणं नुसतं वेड लावतं प्रत्येकाला. बघा ना, ह्या पहिल्या पावसाचा आनंद हा किती विलक्षण असतो नाही. हेच चित्रण आपल्या कवितेत रंगवलंय ते खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी. बहिणाबाई मात्र स्वतः निरक्षर होत्या, पण निसर्गातल्या आणि संसारातल्या बारीक बारीक गोष्टी टिपण्याचं सामर्थ्य हे बहिणाबाईंकडे होतं. ते एका देवदत्त देणगीसारखं. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या याच कविता लिहिल्या, संकलित केल्या आणि संग्रहित देखील केल्या. ह्या कविता जेव्हा ते आचार्य अत्र्यांकडे घेऊन गेले तेव्हा स्वतः अत्रे देखील म्हणाले होते, हे तर 52 कशी सोनच आहे. ऐकूया बहिणाबाईंची अशीच एक कविता, आला पहला पाऊस. आला पहला पाऊस, शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमय, माझं मन गेलं भरी. आला पाऊस पाऊस, आता सरी वर सरी, शेत शिवार भिजले, नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस, आता धूम धडाख्यानं, घर लागले गयाले, खारी गेली वाहीसन. आला पाऊस पाऊस, आला ललकारी ठोकत, पोर निघाले भिजत, दारी चिल्लाया मारत. आला पाऊस पाऊस, गडगडाट करत, धड धड करे छाती, पोर दडाले घरात. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, भरे येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. येता पाऊस पाऊस, पावसाची लागे झडी, आता खारे वडे भजे, घरा मंदी बसा दडी. देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. श्रोते हो, बहिणाबाई आपल्या याच कवितेत म्हणतात, उन्हाळ्याच्या तडाख्याने तप्त झालेली भूमी चातकासारखी पावसाची वाट बघत असते आणि मग एकदा का तो वरुण राजा आला की सारी भूमी शांत होते आणि ती शांत झाली की या भूमीची लेकर म्हणजे सगळी मानवसृष्टी देखील मनातून शांत होते. कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांना जिवंत स्वरूप येतं, शेती फुलू लागते, डोलू लागते. अहो, पाऊस येतो तोच मुळी वीज आणि ढगांची ललकारी करत. तो आला रे आला की पहिल्या पावसात भिजायचा आनंद घरातली सगळी पोरं घ्यायला जातात. पण त्याचा गडगडाटच इतका प्रचंड होतो की त्या आवाजानं काळजात धस्स व्हायला होतं. पण हा पाऊस आला की शेतकऱ्याचं मात्र एकच मागणं असतं, आता तरी नीट पीक येऊ दे, ते बहरू दे. श्रोते हो, पहिला पाऊस पडला की भजी आणि वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते नाही, तीही मजा बहिणाबाईंनी ह्या कवितेमध्ये लिहिली आहे. आणि मग हा पाऊस म्हणजे नेमका काय आहे, तर बहिणाबाई ह्याचं इतकं सुंदर वर्णन शेवटच्या कडव्यात करतात. त्या म्हणतात, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस. देवा हा पाऊस म्हणजेच परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रूच आहेत जणू. दैवा तुझा रे हरास म्हणजेच देवाची ही जणू देणगीच आहे. जीवा तुझी रे मिरास, आणि माणसासाठी हा पाऊस म्हणजे एक प्रकारचं जीवनदानच आहे. श्रोते हो, खरं तर हे पहिल्याच पावसाचं वर्णन आहे, पण तेही किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री बहिणाबाई यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणाची. ऐकूया मत्स्यबीज वाहतुकीचं महत्त्व याविषयीची माहिती. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, फायदेशीर मत्स्य उत्पादनाकरता उत्तम दर्जाचे निरोगी आणि सुदृढ मत्स्यबीज संचयन करणं हे महत्त्वाचं आहे. मत्स्यबीजाची निर्मिती मत्स्यबीज उत्पादन केंद्रात केली जाते. आकारमानानुसार मत्स्यबीजाला विशिष्ट नाव आहे. यामध्ये मत्स्यजिरे, मत्स्यफ्राय, अर्धबोटुकली, बोटुकली आणि इयरलिंग यांचा समावेश होतो. मत्स्यबीज संचयनाकरता मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि बीज विक्री ठिकाणापासून संवर्धन तलावापर्यंत विविध माध्यमांच्या सहाय्याने मत्स्यबीजाची वाहतूक केली जाते. मत्स्यबीज वाहतुकीदरम्यान अनेक गोष्टींमुळे मत्स्यबीजावर ताण येऊ शकतो. या दरम्यान योग्य व्यवस्थापन जर झालं नाही तर बीजाची मोठ्या प्रमाणात मरतूक देखील होऊ शकते. मत्स्यबीजाची वाहतूक करण्याआधी बीजाला प्रवासासाठी योग्यरित्या तयार केलं तर आणि वाहतुकीच्या दरम्यान विशेष काळजी घेतली तर बीजावरील ताण कमी करणं शक्य होतं. 90 ते 95% मत्स्यबीज जगण्याचं प्रमाण शक्य होतं. मत्स्यबीज वाहतुकीकरता विविध पद्धतींचा वापर केला जातो. मत्स्यबीजाच्या पॅकिंगनुसार मत्स्यबीज वाहतूक पद्धतीच्या सीलबंद वातावरण पद्धत आणि खुलं वातावरण पद्धत असे दोन भाग आहेत. सीलबंद वातावरण पद्धतीमध्ये ऑक्सिजन भरलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो. योग्य पॅकिंग जर केलं तर यामध्ये किमान 36 ते 44 तासापर्यंत बीजाची वाहतूक करणं शक्य असतं. देशातील बहुतांश मत्स्यबीज व्यावसायिक याच पद्धतीचा वापर करतात. यामध्ये मत्स्यबीज मरतुकीचं प्रमाण कमी असतं. खुल्या वातावरणातील मत्स्यबीज वाहतूक ही मत्स्यबीज वाहतूक करण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये प्रामुख्याने मातीचं मडकं, प्लॅस्टिक ड्रम, टाकी किंवा ताडपत्रीने झाकलेल्या चारचाकी ट्रॉली वाहतुकीसाठी वापरल्या जातात. ही पद्धत प्रामुख्याने मोठ्या माशांच्या किंवा मोठ्या मत्स्यबीजाच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. मत्स्यबीज अत्यंत नाजूक असल्यामुळे वाहतुकीदरम्यान वातावरणाची अनुकूलता महत्त्वाची आहे. थंड आणि शांत वातावरणात मत्स्यबीजाची वाहतूक केली तर मत्स्यबीज मरतुकीचं प्रमाण कमी करणं शक्य होतं. वाहतुकीदरम्यान मत्स्यबीज अतिउत्साही असल्यामुळे त्यांची ऑक्सिजन गरज 3 ते 5 पटीने वाढते. त्यामुळे वातावरणाची अनुकूलता लक्षात घेता मत्स्यबीज वाहतूक ही पहाटे किंवा सायंकाळी करणं सोयीचं आहे. मत्स्यबीज पॅकिंग पूर्ण होताच मत्स्यबीज लवकरात लवकर संचयनाच्या जागी पोहोच करण्याकरता योग्य व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. किमान अंतर असणाऱ्या योग्य मार्गाचा वापर करून मत्स्यबीज संचयनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवलं तर मत्स्यबीजावर येणाऱ्या ताणतणावावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. वाहतुकीदरम्यान पिशव्या गळती होत नसल्याचं तपासून घेणं आवश्यक आहे. वाहतूक करण्यापूर्वी मत्स्यबीजाला योग्यरित्या तयार केलं तर मत्स्यबीजावरील ताण कमी होतो. मत्स्यबीज पकडण्यासाठी गाठ नसलेल्या ओढ जाळ्याचा किंवा हापा नेटचा वापर करावा. मत्स्यजिरे किंवा मत्स्यफ्राय बीज पकडायचे असतील तर त्यासाठी नायलॉन हापा किंवा सुती कापडाचा गमछा यांचा वापर करावा. मत्स्यबीज पकडताना बीजांची योग्य हाताळणी करणं महत्त्वाचं असतं. पकडलेल्या मत्स्यबीजाला नायलॉन हापा 4 बांबूच्या सहाय्याने तलावाच्या मध्ये बांधून ठेवला जातो. बोटुकली किंवा मोठ्या माशांना वाहतुकीपूर्व 10 ते 48 तास या प्रकारे हापा नेटमध्ये ठेवणं गरजेचं असतं. अशा प्रकारे काही गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिलं तर मत्स्यबीज वाहतूक सुरळीतपणे करणं शक्य होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमात मत्स्यबीज वाहतुकीचं महत्त्व याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात. डॉक्टर साहेब, याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का? तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिली तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषध देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की बाबा मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आणि आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाइड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरचे ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवे मधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तर पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून करण्यात आलं. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग

0: आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हेमा मालिनी अरुण कुमार यांचं गायन आपण ऐकलं. राग होते बावली, कल्याणी आणि केदारम. त्यांना व्हायोलिन साथ केली होती सरद मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती दक्षिण मूर्ती यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लग्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला.

0: आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशा

0: बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, दुपारचे 3:10 होत आहेत. अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान आमच्या DTH वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता.

नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. श्रोते हो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेता अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानचा 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा गीत संध्या या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या सुधीर मोघे यांच्या गीतानं. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे पुढचं पाऊल या चित्रपटातलं.

कार्यक्रम आता ऐकूया अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत. सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं.

गीत संध्या कार्यक्रमात आता ऐकूया उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. सुरेश कुमार यांचं संगीत असलेलं हे गीत आहे गडबड घोटाळा या चित्रपटातलं.

0: Mom?
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

अपर्णा मयेकर, अनुपमा देशपांडे, सुरेश वाडकर आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं चंगू मंग.

रंगू या चित्रपटातलं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आणि चित्रपट खरं कधी बोलू नये.

अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांनी गायलेल्या या गीतासोबतच श्रोते हो गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो यानंतर 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे, कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. मग तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात BA केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा? तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा, आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला, ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं BA शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि 10वीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला

0: ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
1: बरं,
0: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्यात कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
1: बर,
0: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे. तर त्या कोर्सला पण खर तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते.
1: बर,
0: पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे.
1: हा,
0: किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर, की आपल्या सूत्रसंचालनांमुळे, निवेदनांमुळे, भाषणांमुळे, कथाकथनांमुळे, कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा, NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग, मित्रवर्ग, फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही, आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही, आपण काही करायचं पण ही फी काही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा आहे. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता, किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात, की मी काही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट, कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं, तू हुशार आहेस
1: बर,
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या, आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपलं हे नाही आहे, आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन, काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण, ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन, पण मग पुढे काय होणार आयुष्यात. मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात, तुझं ठरून जाईल ते, तिथे शिकशील तेव्हा तू, ते मला माहिती नाही ते तू शोधायचंस.
1: बर,
0: तर तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर,
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे तर तू जा, बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा, तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळालं की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हां कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस, ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले.

0: जी महत्वाची माणसं आहेत आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे जे तिथले एचओडी आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं की अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून चार स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून चार पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाही आहे, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बर,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय. कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयती लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे.
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष. कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मुळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला ह्या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिप मध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघर मधल्या वाडा तालुक्यातल्या एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट आहेत. तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या

0: खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजलीताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले, जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे, असं वर्षभराचं शेड्यूल असतं. तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि NSD पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर, एक वर्ष असं म्हणेन मी. खूप प्रॅक्टिशनरशिप
1: किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा आपोआपच झाला.
0: बरोबर. तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचं फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे. आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत, नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा.
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा.
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ. आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर चल गंमत म्हणून. तर ती आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6,000-7,000 मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर.
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर.
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली, तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काय नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट राह, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले, पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं.

0: आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी, आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त. म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता.
0: गरजेचा होता.
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस. बरंच. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा.
0: ही साधारण मी 2018-19 ला गोष्टरंगामध्ये काम करत होते.
1: हा.
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बरं.
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत. 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचं सोनाळ्यातलं घर आहे. त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बरोबर.
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवं आहे ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवं आहे ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव, त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बरोबर.
0: कोणी शिकवलेला नाहीये, तो त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हटलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आत्ता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते, तुम्हाला खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं मी आले त्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी तारपात.
1: हा.
0: तर साधना अशी खूप एक्साइटेड होती की कुठे आहे, कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे. मी म्हटलं सॉरी, मी नाही केलंय कारण मला दिवसभर काम होतं.
1: हा.
0: तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
1: हा.
0: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी जे ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रील वरती आमचं
1: फिरतबक
0: धुम धुम दबक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आले
1: म्हण की थोडं
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटलं.
0: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा.
0: असं आहे ते साधारण.
1: पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं,
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात त्या अतिपरिचय

0: पाण्याच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडं वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोचायचं आणि मला तसं राहायचं आहे जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बरं,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगत आहेत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढे थोडं वाढवूयात का. हा
1: हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भातशेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांच्या तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजलीताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचे आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते.
1: यस. तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: एव चीन देशस्य झेन्जियांग प्रांते तटं प्रवेक्ष्यति। जापान देशस्य ओकिनावा प्रांते समुद्र तरंगाणां समाह्वानानन्तरं 200-तोप्यधिकाः विमानयानानि निरस्तीकृतानि। अद्य भारत इंग्लैंड क्रिकेट दलयोर्मध्ये प्रचलन्त्याः श्रृंखलायाः पञ्चमान्तिमश्च T20 अन्ताराष्ट्रिय स्पर्धा साउथैम्पटन नगरस्य यूटिलिटा बाउल क्रीडांगणे भविता। क्रीडेयं भारतीय समयानुसारं सायंकाले 7 वादने समारप्स्यते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 6:30 आहेत। श्रोते हो, आता ऐकूया रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची। रूपरेषेनंतर लगेचच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं। 6:45 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भारतासाठी लोकसंख्या लाभांश या विषयावर अर्थतज्ज्ञ डॉक्टर PS कांबळे यांचं भाषण। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात यशस्वी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील बारकावे याविषयी प्राध्यापक मनोज घुगुसकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 8:15 गझल, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। उद्या रविवार अर्थात 12 जुलै 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:55, त्यानंतर 6:05 सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात नारळावरील गेंड्या भुंगा किडीचं नियंत्रण याविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्या मुलाखतीचा 4th भाग। 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेल्या माहितीचा 4th भाग। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम। 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भवती, संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे। हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घ्याल लख लख चंदेरी या कार्यक्रमात 9:00। 9:30 बालजगत या कार्यक्रमात स्वरा आशिष मुसळे हिचा भरतनाट्यम प्रवास, निवेदन सोनाली सावंत यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत। 10:30 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम। 10:40 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निखिल बॅनर्जी यांनी सितारवादनात सादर केलेला राग भटियार। 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड। श्रोते हो, 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। हे कार्यक्रम याप्रमाणे: 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2:30 नादब्रह्म अंतर्गत सुरेश कुमार यांनी मेंडोलिन वादनात सादर केलेला राग हमीर कल्याण, दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। हे होते आमच्या उद्याच्या

0: पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची उद्याची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 4:58. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:30 बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कीर्तनकार आरती गोडसे यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर केलेलं कीर्तन. 8:15 लोकसंगीत. 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, 6:36 झाली आहेत. आता प्रसारित करतोय थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन सुहास नंदुरे यांचं.
6: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
7: मित्रांनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 2 शताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सारांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत 14. ज्योतिराव सावित्रीबाई दाम्पत्य हे पूर्णवेळ समाजकार्यात व्यस्त होते. माणूस घडवण्यासाठी, दीनदुबळ्यांना सक्षम करण्यासाठी, शिक्षणाची उपलब्धी सर्वसामान्यांना करून देण्यासाठी हे दाम्पत्य अहोरात्र जीवाचं रान करत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ज्योतिरावांची धडपड सुरूच होती. मात्र समाजकार्यासाठी सतत झोळी पुढे करणे ज्योतिरावास शक्य होत नव्हते. उत्साहाच्या भारात मदतीची आश्वासने देणारे खूप असतात, मात्र आश्वासनांच्या वावड्यावर वास्तवाची इमारत उभी राहत नसते. सार्वजनिक कार्यास पैसा अपुरा पडत होता. वडिलांच्या मृत्यूपश्चात आपण अर्थार्जन करणे केवळ चरितार्थासाठी नव्हे, तर आपण करत असलेल्या समाजकार्यास खीळ पडू द्यायची नसेल तर आपणास अर्थार्जन करावेच लागेल. ज्योतिरावांसारख्या शिक्षण संपन्न, कर्तृत्ववान, प्रामाणिक युवक सरकारी नोकरीत फार मोठा उत्कर्ष करू शकला असता, परंतु आपला चरितार्थ आपल्या मर्जीने चालवणे ज्योतिरावास अभिप्रेत होते. आपण स्वतः उद्यमशील व्हावे, स्वतःचा उदरनिर्वाह करायचा स्वतःच हे ज्योतिरावांनी ठरवले. या सुमारास पुण्याजवळील खडकवासला तलावाच्या बांधकामाची योजना सरकारने जाहीर केली. तलावाचे बांधकाम हे फार मोठे आव्हान होते. या मोठ्या योजनेच्या बांधकामासाठी लागणाऱ्या दगड पुरवण्याच्या कामाचा ठेका ज्योतिरावांनी मिळवला. या व्यवसायासाठी ज्योतिरावांचे बालपणापासूनचे मित्र सखाराम यशवंत परांजपे हे या दगड पुरवठा योजनेतील भागीदार होते. सोबत ज्योतिरावांच्या नात्यातील एक युवक ज्ञानोबा ससाणे हे ज्योतिरावांच्या समवेत पूर्णवेळ होते. कुटुंबाच्या उद्धारासाठी, सन्मानजनक चरितार्थासाठी कुटुंबास उद्योगाची जोड असावी अशी ज्योतिरावांची ठाम धारणा होती. ज्योतिराव उच्च शिक्षित होते. समाजातील विचारप्रवण मान्यवरांमध्ये ज्यांच्या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते त्या श्रेयनमौलीत ज्योतिराव अग्रस्थानी होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्व आपल्या अनुयायांच्या मनावर ठसवण्याचा व कृतीत उतरवण्यासाठी ज्योतिराव सातत्याने प्रयत्नशील होते. खडकवासला तलावासाठी दगड पुरवण्याच्या करारामुळे ज्योतिरावांचा संबंध कामगार, सरकारी अधिकारी, कनिष्ठ वर्गातील सरकारी नोकर आणि अभियंते, तंत्रज्ञ यांच्याशी आला. कामगार वर्गाच्या अज्ञानामुळे त्या कामगारांची होणारी पिळवणूक पाहू

कामगारांच्या हितासाठी ज्योतिराव सजग झाले. कामगार बांधवांशी संवाद साधताना ज्योतिराव कामगार बंधूंना शिक्षणाचे महत्त्व, कामगाराची कर्तव्ये, अधिकार आदी बाबी विशद करू लागले. धर्मव्यवस्थेच्या नावाखाली मानसिक गुलामगिरी कशी लादली जाते व त्या गुलामगिरीच्या जोखडाखाली होणारे शोषण, त्याचे दुष्परिणाम ज्योतिराव या साऱ्या कामगार बंधूंना विशद करून सांगू लागले. सरकारी कारकून अधिकारी यांची उदाहरणे देऊन शिक्षणामुळे माणसाला कसे फायदे होतात हे त्यांनी कामगारांना दाखवून दिले. ज्योतिराव कामगारांमध्ये रमू लागले. असंघटित कामगारांना संघटित करण्याचे प्रयत्न ज्योतिरावाने सुरू केले. ज्योतिरावांनी कामगारांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ लागले. ज्योतिराव तत्कालीन परिस्थितीमध्ये मजूर वर्ग कामावर आपल्या कुटुंब कबिल्यासह येत असे. कामगारासोबत त्याची पत्नी, कच्ची बच्ची सोबतच असत. आई वडील कामावर असताना ही लेकरं आभाळाचं छत करून खेळत असत. मिळालाच तर झाडाझुडपाचा आडोसा थोडी सावली असे. लेकरांचं उन्हात उघड्यावर खेळणं, वावरणं पालकांना गैर वाटत नसे. ज्योतिराव अशा कामगार पालकांशी संपर्क साधून मुलांनी शिक्षण घेतलं तर त्यांची दुरावस्था, आर्थिक दैन्य दूर होईल, तेही कायमचे थांबवता येतील याबाबत संवादातून उपदेश करत. याचवेळी ठेकेदार अधिकारी सोबतचे अभियंते लाच कशी घेतात, कामगारांची खोटी हजेरी लावून कशी लुबाडणूक करतात आणि अशा गैरव्यवहारातून मिळणारा गैरफायदा आपापसात कसा वाटून घेतात हे कामगारांना पटवून देत. विशेषतः वरिष्ठ युरोपीय अधिकारी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गैरहजेरीत ब्राह्मण कारकून मंडळी कागदोपत्री कसा फेरफार करतात आणि लुबाडणूक करतात याविषयीचा अनुभव ते कथन करत. ज्योतिरावांना जुलूम, लाचलुचपत, नातलगांना नोकऱ्या देणाऱ्यामध्ये केला जाणारा पक्षपात, लबाडीचे व्यवहार याबाबत अतिशय तिटकारा असे. जो मनुष्य स्वतः आचरणाने निर्मळ व निर्भय असेल तोच समाजातील जुलूम आणि दुर्गुण याविरुद्ध उभा राहू शकतो. ज्योतिरावांना भ्रष्ट आणि जनताद्रोही अधिकाऱ्यांचा प्रचंड तिटकारा होता. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ज्योतिराव कर्दन काळ होते. ज्योतिरावांनी ज्या निष्ठुरपणाने आणि निर्भयपणे भ्रष्टाचारावर सतत हल्ला चढवला, ज्योतिरावांनी युरोपीय अधिकाऱ्यांवरही काटेकोरपणे हल्ले चढवले. ज्योतिरावांनी सरकारी कारकून, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारावर जे हल्ले चढवले होते ते केवळ संबंधित ब्राह्मण होते म्हणून नव्हे तर भ्रष्ट कारभाराने गरिबांना भिकेला कसे लावले जाते हे त्यांना अज्ञात होते. ज्या काळात ज्योतिराव भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी करत होतो त्या कालखंडात सरकारी नोकरीत ब्राह्मणच बहुतांश असत. सरकारी धोरणांची अंमलबजावणी तेच अधिकारी करत. विशेषतः वरिष्ठ इंग्रज प्रशासकीय अधिकारी आणि आम जनता यांच्या दरम्यान समन्वयाची जबाबदारी हेच अधिकारी पार पडत. यामुळे आपल्या आरोपांच्या मुळाशी कोणाचीही वैयक्तिक द्वेष नसून कनिष्ठ समाजाला न्याय मिळवून देण्याचा उद्देश आहे असे ज्योतिराव म्हणत. कारण निपक्षपाती, न्यायप्रिय आणि प्रामाणिक असे ब्राह्मण अधिकारी याच कारणासाठी ज्योतिरावांची मुक्त कंठाने प्रशंसा करत. जर प्रामाणिक उद्योग केला तर या ठेकेदाराच्या धंद्यात संसार चालवण्यास आणि गरीब लोकांना सहाय्य करण्यास पुरेसा पैसा मिळतो या खात्रीतूनच ज्योतिरावांनी सरकारकडून आणखी एक काम घेतलं. येरवडा पुलाचे बांधकामासाठी लागणारा चुना आणि साहित्य पुरवण्याचा ठेका ज्योतिरावांनी घेतला. या ठेका कामाच्या औचित्याने ज्योतिरावांची सरकारी अधिकारी, त्यांची कार्यपद्धती, कामगारांची कार्यपद्धती, कामगारांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, स्वभावधर्म आदींच्या निरीक्षणाची मोठी संधी मिळाली. या सर्व निरीक्षणात ज्योतिरावांना अभियांत्रिकी विभागातील कामगारांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसा छळ होतो हेही त्यांच्या ध्यानात आले. दीनदुबळ्यांच्या शोषणाच्या या प्रत्यक्ष अनुभवामुळे आधीचेच संवेदनशील ज्योतिराव आणखी सजग बनले. या विषमतेविरुद्ध बंड करण्याची ज्योतिरावांची मानसिकता आक्रमक होऊ लागली. विवेकी ज्योतिराव जरी ठेकेदारीच्या कामात व्यस्त होते तरी ज्योतिरावांचा मूळ पिंड चिकित्सक अभ्यासकाचा होता, तो कायमच होता. व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ज्योतिराव अखंड वाचनात मग्न होत. रात्रीसुद्धा ज्योतिरावांचं अध्ययन सुरू होते. महाराष्ट्रातील संत साहित्य एव्हाना पुस्तक रूपाने उपलब्ध होऊ लागले होते. मराठी साहित्याचे वाचन, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या हिंदी इतिहासावरील ग्रंथ ज्योतिराव अभ्यासू नजरेने वाचत. हेनरी मीड लिखित शिपायांचे बंड यासह अनेक ग्रंथ ज्योतिरावांनी चिकित्सक अभ्यासक म्हणून वाचले होते. यात सुमारास जातीभेद विवेकसार या अत्यंत प्रक्षोभक ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरच ज्ञानमेवाश्रय विद्वान जातिद्वेषा विनाशयेत, जातिदुःख विनाशयेन सर्व दुःख विनाशना हे संस्कृत सुभाषित मुद्रित करण्यात आले होते. हा ग्रंथ एका हिंदू टोपणनावाने छापला होता.

0: ज्योतिरावांचे स्नेही तात्या पडवळ यांचा निरक्षीर विवेकाला वंदनच करावे असावे. आणि म्हणूनच ज्योतिराव तसेच म्हणजे ज्यांना आपण महात्मा तात्यासाहेब म्हणून ओळखतो, या तात्यासाहेबांच्या द्विशताब्दी जयंती वर्षामध्ये हे तुम्हाला प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे की हा विचार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करायचा. आज आपण थांबत आहोत. नमस्कार. जय हिंद. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आता प्रसारित करतोय जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विकसित भारतासाठी लोकसंख्या लाभांश या विषयावर अर्थतज्ज्ञ डॉक्टर पी एस कांबळे यांचं भाषण.
1: श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन यानिमित्त विकसित भारतासाठी लोकसंख्या लाभांश याविषयी अर्थतज्ज्ञ डॉक्टर पी एस कांबळे यांचं भाषण आता प्रसारित करत आहोत.
4: रसिक श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. यावर्षीचा जागतिक लोकसंख्या दिन खास आहे कारण हा जागतिक लोकसंख्या दिन जगातील तरुणांकडं, तरुणांच्या प्रगतीकडं, विकासाकडं लक्ष वेधणारा, त्यांची प्रगती अधोरेखित करणारा आहे. आणि त्यामुळं या जागतिक लोकसंख्या दिनाचं एक वेगळेपण आपल्याला या अनुषंगानं विचारात घेणं आवश्यक आहे. खरं तर जागतिक लोकसंख्या दिन संयुक्त राष्ट्रसंघाचा जो विकास कार्यक्रम आहे यांनी 1989 त्याची सुरुवात केली. आणि त्या पाठिंब्याचा हेतू असा होता की 11 जुलै 1987 रोजी संपूर्ण जगाची लोकसंख्या 5 अब्ज एवढी झाली. आणि तिथून वाढत्या लोकसंख्येचा धोका जगाला आणि त्या अनुषंगानं जगातल्या अनेक देशांना इशारित करण्यासाठी, दाखविण्यासाठी, दर्शविण्यासाठी हा जागतिक लोकसंख्या दिन हा जवळपास जगातल्या 90 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. खरं म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन हा आपल्याला लोकसंख्या कशी संकट होत चाललेली आहे किंवा ते कसं आव्हान आहे आणि या आव्हानामध्ये संधी आपल्याला शोधायच्या आहे आणि त्या संधीचा वापर आपल्याला जगाच्या, जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी करायचा आहे. आणि म्हणून यावर्षी आपण जागतिक लोकसंख्या दिन हा संपूर्ण जगाचा आणि प्रामुख्याने भारताचा आर्थिक विकास आणि प्रगती सर्वंकष आणि सर्वांगीण होण्यासाठी कशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देतो त्याविषयीचं विवेचन विश्लेषण करण्याचा प्रामुख्याने मी प्रयत्न करणार आहे. त्याचं कारण असं की यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची जी थीम आहे, जो विषय आहे, तो विषय तरुणांच्या अपेक्षा आणि आकांक्षा साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं आज आणि उद्या, म्हणजे रिअलायझिंग दी होप्स अँड ॲस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर दी फ्युचर, अशी यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम आहे किंवा मुख्य विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यापाठीमग लोकसंख्येचं आव्हान सगळ्या जगावरती कसं निर्माण झालेलं आहे, ते संकट कसं वाढत चाललेलं आहे आणि त्यातून मार्ग काढून या संकटातून संधी शोधणं आणि विकासाची गती प्रक्रिया आणि वेग गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणं या हेतूनं आणि लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं की ते लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करतील असा त्या पाठीमागचा हेतू आहे. जुलै 2026 जगाची जर लोकसंख्या आपण बघितली तर ती साधारणतः 8 अब्जापेक्षा जास्त आहे आणि लोकसंख्या वाढीचा दर हा जवळपास 1.85% आहे आणि प्रतिवर्षी 65-70 दशलक्ष लोकसंख्येची वाढ ही जगाच्या एकूण लोकसंख्येमध्ये होते हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आजच्या व्याख्यानामध्ये माझा जो फोकस असणार आहे तो फोकस जागतिक लोकसंख्या दिन भारत आणि प्रामुख्यानं भारतातला तरुण या हेतूनं आपल्याला

करणं आवश्यक आहे. या हेतून आपल्याला या जागतिक लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवरती येत्या भविष्य कालावधीमध्ये या जागतिक लोकसंख्येच्या या परिस्थितीमध्ये भारताला या लोकसंख्येचा कसा वापर आणि उपयोग करता येईल आणि आपलं जे 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट आहे ते विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याची मदत सहकार्य आणि योगदान कसं ठरू शकेल या अनुषंगाने प्रामुख्यानं विवेचन विश्लेषण करण्याचा प्रयत्न या व्याख्यानामध्ये मी करणार आहे. आज जर आपण भारताची लोकसंख्या बघितली 2026 ती 147 कोटी आहे आणि यामध्ये साधारणतः 17.8% ही तरुणांची लोकसंख्या आहे. भारतातलं जे सरासरी वय आहे ते सरासरी मध्यम वय हे 29 वर्षाचं आहे आणि लोकसंख्येची घनता ही 497 लोक दर स्क्वेअर किलोमीटर एवढे आहे. खरं म्हणजे भारत हा ग्रामीण भागाचा देश आहे पण शहरी भागातली लोकसंख्यासुद्धा वेगानं वाढत चाललेली आहे. साधारणतः 38% ती पोचलेली आहे असं आपल्याला म्हणता आहे. या व्याख्यानामध्ये माझा जो मुख्य भर आहे तो भारतासाठी उपलब्ध असलेला लोकसंख्या लाभांश ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो हा लोकसंख्या लाभांश आपल्याला कसा संधींमध्ये रूपांतरित करता येईल आणि एका बाजूनं तरुणांची प्रगती देशाची प्रगती आणि सर्वांगीण अर्थव्यवस्थेची गती आणि व्याप्ती कशी वाढवता येईल आणि त्या माध्यमातून एकूणच भारताच्या सामाजिक कल्याणामध्ये वाढ आणि व्यापकता कशी आणता येईल या अनुषंगानं प्रामुख्यानं विवेचन विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोते व तुम्हाला माहीत असेल की लोकसंख्या लाभांश भारताला 2005-06 उपलब्ध झालेला आहे. तेव्हापासून आपल्याला लोकसंख्या लाभांशाचा संधी घेण्याची किंवा त्यातून संधी उपलब्ध करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. मात्र दुर्दैवानं आपल्याला ती संधी घेता आली नाही आणि ही शेवटची संधी आपल्याला 2041 संपणार आहे. या कालावधीमध्ये आपल्याला लोकसंख्या लाभांशाचा फायदा घेणं आवश्यक आहे, नाहीतर ही संधी आपण गमावली किंवा ती आपल्या हातून सुटून गेली अशी म्हणण्याची वेळ आपल्याला येईल. आणि सुदैवानं आपण 2020 आर्थिक महासत्तेचं स्वप्न बघितलं, काही त्या अनुषंगाने प्रयत्न पण झाले असतील, पण दुर्दैवानं आर्थिक महासत्ता 2020 आपण साध्य करू शकलो नाही. याचाच उत्तरार्ध म्हणून 2047 भारताला आपल्याला एक विकसित भारत म्हणून उदयास यायचं आहे आणि ते भारताच्या स्वातंत्र्याचं 100वं वर्ष आहे. ते दिमाखदार पद्धतीनं भारतामध्ये आणि जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये सुद्धा अनेक भारतीयांकडून ते साजरं करण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे, एक संधी मिळालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं म्हणजे आपण जेव्हा भारताच्या लोकसंख्येचा आणि या लोकसंख्येच्या लाभांशाचा संधीत कसं आपल्याला रूपांतर करता येईल की जे आजपर्यंत आपल्याला फारसं करता आलं नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. हा लोकसंख्येचा लाभांश भारताला जो उपलब्ध आहे 2041 तो राहणार आहे, त्यामधून काय आपल्याला फायदे होऊ शकतील? तर साधारणतः यामधून आपल्याला आवश्यक तो श्रम पुरवठा होऊ शकेल, लोकांना रोजगार मिळाला, उत्पन्न मिळालं तर त्यांच्या बचती होऊ शकतील, लोकांनी बचती केल्या तर मानवी भांडवल निर्मिती होईल आणि यामधून विकासाची प्रक्रिया आणि गती वाढविणं आपल्याला शक्य होईल आणि त्यासाठी या लोकसंख्या लाभांशाचा विचार करणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजची स्थिती काय आहे? आजची स्थिती अशी आहे की जवळपास जगाच्या 27% लोकसंख्या भारतामध्ये, पण दुर्दैवानं आज जवळपास आपली जी वृद्धी होत चाललेली आहे ती जॉबलेस ग्रोथ अशी असं त्याचं वर्णन केलं जातं. 40% आपल्या देशामध्ये 25 वर्षांनी कमी वय असलेली 40% लोकसंख्या आहे आणि दुर्दैवानं त्यांच्यातलं बेकारीचं प्रमाण 14% वरून 17% वाढलेलं आहे आणि 20 ते 29 वयोगटामध्ये जे पदवीधर आहेत त्यांच्यामध्ये बेकारीचं प्रमाण हे 67% आहे. आपल्याला माहीत आहे की कुठल्याही देशाची लोकसंख्या स्त्री आणि पुरुष
अशी मिळून तयार

होती आणि ती जवळपास 50% असते. इकडं तिकडं फरक होऊ शकतो. आपल्या देशामध्ये स्त्रियांचं जे योगदान विकासामध्ये करून घेणं आवश्यक आहे ते आपल्याला करता आलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. साधारणतः आपल्या देशामध्ये केरळा आणि गोवा यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ते तुलनेनं कमी आहे. अशा प्रकारची असमानता, अशा प्रकारची डिस्पॅरिटीसुद्धा आपल्याला दिसते. पण दुर्दैवानं स्त्रियांचा जो विकासातला सहभाग आहे तो 50%सुद्धा नाही, तो 41.7% आहे. आणि प्रामुख्यानं ज्या तरुण स्त्रिया आहेत, वर्किंग पॉप्युलेशन आहे, त्यांच्यामध्ये बेकारीचा दर हा 18%पेक्षा जास्त आहे. आणि स्त्रियांमध्ये की ज्या पदवीधर आहेत त्यांच्यामध्ये साधारणतः तो 30%पर्यंत बेकारीचा दर आहे असं आपल्याला म्हणता येईल. या पार्श्वभूमीवरती आपण जर पुरुषांचं सहभाग आणि विकासातलं पार्टिसिपेशन जर आपण बघू लागलो तर असं आपल्याला दिसतं की पुरुषांमध्ये बेकारीचा दर 14% आहे, तो 17%पर्यंत वाढला आणि फक्त 67% लोकसंख्याच ही 20 ते 29 वयोगटातली आहे. आणि बेकारीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावरती आहे. साधारणतः तरुणांमध्ये बेकारीचा दर 25 ते 30% आहे आणि सुशिक्षितांमध्ये बेकारीचा दर हा त्यापेक्षा जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला जर हा जागतिक लोकसंख्या दिन हा अधिक आनंददायी करायचा असेल, लोकसंख्या लाभांशाचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल आणि त्यातून विकासाची गती व्याप्ती आणि वेग आपल्याला वाढवायचा असेल आणि देशाचा समाजाचा प्रगतीने विकास आपल्याला करून घ्यायचा असेल आणि आपल्याला एक सामाजिक कल्याणाची पातळी उच्च पातळीवरती ठेवून, महत्तम पातळीवरती ठेवून जर आपल्याला खऱ्या अर्थानं या संधीचं सोनं करायचं असेल तर आपल्याला काही कॉन्क्रीट अशा प्रकारचं धोरण तयार करणं आणि राबविणं आवश्यक आहे. शिक्षणातला सहभाग वाढविणं आवश्यक आहे. प्रामुख्याने उच्च शिक्षणातला सहभाग वाढविणं आवश्यक आहे आणि यामध्ये व्यावसायिक शिक्षण, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मास्युटिकल यातला जो सहभाग आहे तो वाढविण्याची अधिक गरज आहे. प्रामुख्यानं शिक्षणाबरोबरच कौशल्य पण वाढविणं आवश्यक आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजसुद्धा भारत शेतीप्रधान देश आहे. 55%पेक्षा लोकसंख्या काम करणारी शेतीवरच उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काम करते. ते आता चित्र बदलायला पाहिजे आणि शेतीतून आपल्याला उद्योग आणि सेवा क्षेत्र, बिगर शेती व्यवसाय आणि रोजगारामध्ये आपल्याला ही करती लोकसंख्या स्थलांतरित करणं आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. महिलांचा सहभाग वाढविणं आवश्यक आहे, तो 50% वाढवणं गरजेचं आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉबलेस ग्रोथ हे जे आपलं समीकरण आहे ते आता बदलायला पाहिजे आणि ग्रोथ फॉर जॉब किंवा प्रो ग्रोथ जॉब, रोजगार संधी निर्माण करणारी वृद्धी ही आपल्याला निर्माण करणं आवश्यक आहे. रोजगाराचं स्वरूप बदलण्याची गरज आहे. आज 90% हा इन्फॉर्मल रोजगार आहे आणि 10%पेक्षा कमी हाच फॉर्मल रोजगार आहे आणि ते चित्र आता बदलणं अत्यंत गरजेचं आहे. शिक्षणाबरोबरच आरोग्य, पोषण या सुविधा वाढविणं आवश्यक आहे. अप्रेंटिससारखी हा जो कार्यक्रम आहे तो थोडासा गतिमान, गतिशील करणं आवश्यक आहे. रोजगार संधी निर्माण करण्यासाठी, उद्योग विकास करण्यासाठी उद्योग व्यवसायांचा विकास करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूनं निश्चितपणे आपल्याला लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि स्त्रियांमध्ये, तरुणांमध्ये जाणीव जागृती लोकसंख्या नियंत्रणासाठीच्या प्रयत्नांची गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या दृष्टिकोनातून आपण जर प्रयत्न करू लागलो तर ही खऱ्या अर्थानं लोकसंख्या किंवा ही जी आत्ताची लोकसंख्या आहे ती लोकसंख्या ही आपल्याला संधी उपलब्ध करून देणारी लोकसंख्या आहे. फक्त गरज आहे त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करणं आणि ही संधी सोन्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी इथला जो तरुण आहे त्या तरुणाच्या प्रगतीकडं, त्याच्या शिक्षणाकडं तरच आपल्याला या तरुणांचा उत्पादक कार्यासाठी वापर करता येईल, इंजिन ऑफ ग्रोथ म्हणून त्यांचा वापर करता येईल. आणि 2047 या लोकसंख्या दिनाचा आधार घेऊन किंवा तिथंपासून आपल्याला या तरुणांचा प्रामुख्यानं इंजिन ऑफ ग्रोथ म्हणून वापर करायचा आहे आणि विकासाची गती आणि व्याप्ती वाढवणं

0: करण्याबरोबर तो सर्वसमावेशक विकास करण्यास साजरा केल्यासारखं होईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विकसित भारतासाठी लोकसंख्या लाभांश याविषयी अर्थतज्ज्ञ डॉक्टर पी एस कांबळे यांचं भाषण ऐकलं. संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लग्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लग्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लग्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक

58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं

0: 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा या जाहिरात विश्रामानंतर.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: एकूण व्यवसाय ₹25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही.
6: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
7: बालदोस्तानो, तुमच्या आवडत्या बाल जगत या कार्यक्रमात 12 जुलै रोजी सकाळी 9:30 तुमच्या भेटीला येणार आहे स्वरा आशिष मुसळे. आपण जाणून घेणार आहोत तिचा भरतनाट्यमचा प्रवास.
8: तो प्रसंग सादर करताना मला हात आणि पाय यांचा तोल राखून एका विशिष्ट पद्धतीत स्थिर राहायचं होतं. आम्ही तो प्रसंग अतिशय सुरेखपणे सादर केला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भावला आणि त्यांनी टाळ्यांचा खूप जास्त कडकडाटही केला.
7: तेव्हा अवश्य ऐका 12 जुलै रोजी सकाळी 9:30 तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत. सादर करते विवेक वानखडे.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, सोमवारी 13 जुलै 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐका स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र याविषयी रेखा रानडे दिवेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपण जेव्हा रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत असतो तर तेव्हा आपण काय करतो तर वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या धातूची अशी छोटी छोटी भांडी घेतो.
2: बरोबर.
3: आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळी रसायनं घालतो.
2: बरोबर.
3: आणि ते एकमेकांमध्ये मिसळतो किंवा कधी गरम करतो कधी थंड करतो कधी बाष्पीभवन करतो असं वेगवेगळं करतो. आणि स्वयंपाकघरात तरी आपण वेगळं काय करतो असंच करतो नाही का.
2: तेव्हा नक्की ऐका सोमवारी 13 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
4: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

0: सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरिक

0: सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3रा आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या

0: सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या JJ रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन

0: जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं.

0: वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 आणि 15 सेकंद झाले आहेत.
1: मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:30 आहेत. श्रोतेहो, आपण ऐकताय आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया आमचं घर आमचं शेत हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे विद्या तावडे यांनी.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ, शके 1948, अर्थात 11 जुलै 2026. मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा नव्हे तर शेतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. वृक्ष संवर्धनात विविध प्रकारची वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. यामध्ये जंगली झाडं त्याचबरोबर औषधी वनस्पतींची लागवड होणंही आवश्यक आहे. अशी विविध झाडं लावल्यामुळे निसर्गाचं संतुलन राखायला मदत होईल.

0: आणि सहकाऱ्यांनी. मंडळी, शोभिवंत मत्स्यपालन हा एक असा व्यवसाय आहे की ज्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळण्याबरोबरच रोजगार निर्मिती आणि मत्स्यपालन व्यवसायाशी निगडीत पूरक उद्योग करण्याला चांगला वाव आहे. ऐकूया शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील बारकावे याविषयी डॉक्टर मनोज घुगुसकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार नमस्कार मत्स्य व्यावसायिक शेतकरी मित्रहो. मित्रहो, आज आपण यशस्वी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील नेमके बारकावे कोणते आहेत, आपला जर शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर नेमकं कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी इथून प्राध्यापक डॉक्टर मनोज घुगुसकर सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम,
0: स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद मला या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याबद्दल.
0: सर, आज आपण बघतो की भारतात शोभिवंत मत्स्यपालन हा केवळ छंद राहिलेला नाही तर तो लाखो रुपयांचा वाढता असा व्यवसाय बनलाय. ग्रामीण युवक, महिला बचत गट, मत्स्य उद्योजक आणि कृषीपूरक व्यवसाय शोधणाऱ्या प्रत्येकासाठीच आज या क्षेत्रामध्ये उत्तम संधी आहेत. पण असा एक प्रश्न पडतो की काही उद्योजक या व्यवसायात खूप यशस्वी होतात तर काही काही महिन्यातच हा व्यवसाय बंद करतात, यामागे नेमकं काय गमक आहे?
1: व्यवसायाची योग्य मानसिकता. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, शोभिवंत मत्स्यपालन म्हणजे फक्त मासे पाळणे नाही, तो एक जैविक, तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा व्यवसाय आहे. यामध्ये तीन गोष्टींचा समतोल आवश्यक असतो, विज्ञान, व्यवस्थापन, बाजारपेठ. फक्त सुंदर मत्स्यालय उभारल्याने व्यवसाय चालत नाही, तुमच्याकडे ज्ञान, निरीक्षण शक्ती आणि संयम असणे आवश्यक आहे. यशस्वी मत्स्यपालन दररोज आपल्या माशांचे निरीक्षण करतो, माशांचे वर्तन, त्याच्या आरोग्याचे पहिले निदान असते.
0: बरोबर. नवीन शोभिवंत मत्स्यपालन उद्योजकांची सर्वात मोठी चूक काय असते या व्यवसाय करताना?
1: नवीन उद्योजकांची सर्वात मोठी चूक म्हणजे एकाच वेळी 20 ते 25 जातीचे मत्स्यपालन सुरू करणे. त्यामुळे व्यवस्थापन करणे कठीण होते. त्याऐवजी सुरुवातीला गप्पी, मोली, प्लॅटिस, सोटेल ह्या जातीचं प्रजनन करा. ह्या जाती सहज प्रजनन करतात, कमी खर्चिक आहे, नवशिक्यांसाठी योग्य आहेत, सतत बाजारपेठ उपलब्ध असते. एकदा अनुभव मिळाल्यानंतर एंजल, डिस्कस, बेटा आणि कोईसारख्या उच्च मूल्यांचे जातींचे संवर्धन करा.
0: नक्कीच, या काही गोष्टी आहेत त्या जर नवीन उद्योजकांनी लक्षात ठेवल्या तर मला वाटतं त्यांना सुरुवातीला कठीण जाणार नाही का. आणि त्याचबरोबर नवीन शोभिवंत मत्स्यपालन उद्योजकांची एका महत्त्वाच्या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष होत असतं आणि ते नेमकं काय आहे त्याविषयी सांगा.
1: हां, हा प्रश्न छान विचारला मॅडम. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे शोभिवंत मत्स्यपालक उद्योजकांचं जे दुर्लक्ष होत असते ते म्हणजे पाण्याची गुणवत्ता.
0: हां,
1: मी नेहमी प्रशिक्षणामध्ये सांगतो, मासे पाण्यात राहत नाहीत तर ते पाण्याच्या गुणवत्तेमध्ये राहतात. दररोज पाण्याचे गुणधर्म तपासा, जसे की तापमान, pH, अमोनिया, नायट्राईट, विरघळलेले ऑक्सिजन. अनेक वेळा मासे आजारी नसतात तर पाणी आजारी असते, म्हणून दर आठवड्याला 20 ते 30% पाणी बदला. कधीही एकदम संपूर्ण पाणी बदलू नका.
0: हा, या काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, विशेषतः पाण्याच्या गुणवत्तेकडे. आता शोभिवंत मत्स्यपालन उद्योजक पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी पाणी बदलण्या व्यतिरिक्त कोणत्या उपाययोजना करू शकतात?
1: शोभिवंत मत्स्यपालक व्यवसायात अनेक जण महागडे मासे, आकर्षक मत्स्यालय आणि दर्जेदार खाद्य यावर भर देतात, परंतु फिल्ट्रेशन आणि एरेशन ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात ह्याच दोन प्रणाली माशांच्या आरोग्याच्या आणि व्यवसायाच्या यशाचा पाया आहे.
0: बरोबर.
1: मी नेहमी प्रशिक्षणात एक वाक्य सांगतो, मत्स्यालयाचे सौंदर्य माशांमुळे वाढते पण माशांचे आयुष्य फिल्ट्रेशन आणि एरेशनवर अवलंबून असते.
0: म्हणजे या फिल्ट्रेशन आणि एरिएशनकडे आपल्या व्यावसायिकांनी लक्ष द्यायला पाहिजे. पण नेमकं फिल्ट्रेशन म्हणजे काय?
1: फिल्ट्रेशन म्हणजे मत्स्यालयातील पाणी सतत स्वच्छ, पारदर्शक, जैविकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया. मासे सतत विष्ठा, मूत्र आणि इतर जैविक कचरा पाण्यात सोडत असतात, तसेच उरलेले खाद्यही पाण्यात कुजते. या प्रक्रियेमुळे अमोनिया तयार होतो. अमोनिया हा माशांसाठी अत्यंत विषारी असून अगदी कमी प्रमाणातही त्यांचा ताण वाढू शकतो, वाढ खुंटते आणि मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून योग्य फिल्ट्रेशन ही केवळ सुविधा नसून आवश्यकता आहे.

0: मग फिल्ट्रेशनचे नेमके कोणते प्रकार आहेत?
1: फिल्ट्रेशनचे प्रमुख तीन प्रकार आहे. यांत्रिक गाळणी, त्याला मेकॅनिकल फिल्ट्रेशनही म्हणतात. या गाळणीचे काम म्हणजे पाण्यातील घनकचरा, विष्ठा, उरलेले खाद्य आणि इतर तरंगणारे कण काढून टाकणे. यासाठी स्पंज फिल्टर, फ्लॉस किंवा फोमचा वापर केला जातो. ही गाळणी नियमित स्वच्छ केली नाही तर पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि संपूर्ण प्रणालीची कार्यक्षमता घटते. आणि दुसरा आहे जैविक गाळणी, बायोलॉजिकल फिल्ट्रेशन. ही संपूर्ण फिल्ट्रेशन प्रणाली सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ह्या गाळणीमध्ये उपयुक्त नायट्रिफाईंग जीवाणू वाढतात. हे जीवाणू विषारी अमोनियाचे प्रथम नायट्रेटमध्ये आणि नंतर कमी विषारी नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. सिरॅमिक रिंग, बायोबॉल्स, लावा स्टोन्स किंवा इतर जैविक माध्यमे यासाठी वापरले जातात. लक्षात ठेवणाऱ्या उपयुक्त जीवाणूमुळेच व्यवसायातील जैविक समतोल टिकून राहतो. आणि तिसरी आहे रासायनिक गाळणी, केमिकल फिल्ट्रेशन. ह्या गाळणीमध्ये ॲक्टिवेटेड कार्बन, झिओलाइट किंवा विशेष रासायनिक माध्यमांचा वापर करून पाण्यातील दुर्गंधी, रंगद्रव्य, औषधांचे अवशेष आणि काही विषारी संयुगे काढून टाकली जातात. ही गाळणी सतत आवश्यक नसली तरी विशिष्ट परिस्थितीमध्ये ते उपयुक्त ठरते.
0: आता या फिल्टरची देखभाल नेमकी कशी करायची?
1: फिल्टरची नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जैविक गाळणी स्वच्छ करताना ती कधीही क्लोरीनयुक्त नळाच्या पाण्याने धुवू नये. कारण त्यामुळे उपयुक्त जीवाणू नष्ट होतात. त्याऐवजी मसाल्यातील काढलेल्या पाण्यातच ते हलक्या हाताने स्वच्छ करावी.
0: याचबरोबर आता जसं तुम्ही म्हणालात की एरिएशनची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायला हवी, तर एरिएशन म्हणजे नेमकं काय त्याविषयी सुद्धा सांगा.
1: आता एरिएशनबद्दल बोलूया. एरेशन म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रक्रिया. माशांना जिवंत राहण्यासाठी जितके अन्न आवश्यक आहे तितकेच ऑक्सिजनही आवश्यक आहे. विशेषतः जास्त मासे असलेल्या मत्स्यालयात, उन्हाळ्यात किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते. ऑक्सिजन कमी झाल्याची काही लक्षणे अशी आहे, जसे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तोंड उघडून श्वास घेण्याचे प्रयत्न करतात. त्यांची हालचाल मंदावते, भूक कमी होते, ताण वाढतो आणि रोगप्रतिकार शक्ती घटते. एरेशनसाठी वापरली जाणारी उपकरणे जसे ऑक्सिजन वाढविण्यासाठी एअर पंप, एअर स्टोन, डिफ्युजर किंवा ब्लोअरचा वापर केला जातो. मोठ्या व्यावसायिक युनिटमध्ये सेंट्रल एरेशन सिस्टम बसविल्यास सर्व मत्स्यालयाला समान प्रमाणात हवा पुरवठा होतो करता येतो. लक्षात ठेवा, यशस्वी शुभवंत मत्स्यपालन तोच करतो जो माशांपेक्षा पाण्याची अधिक काळजी घेतो. जर पाणी स्वच्छ, ऑक्सिजनयुक्त आणि जैविकदृष्ट्या संतुलित असेल तर मासे निरोगी राहतात, त्यांची वाढ चांगली होते, रंग अधिक आकर्षक दिसतो, प्रजनन सुधारते आणि रोगाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. उत्तम फिल्ट्रेशन म्हणजे निरोगी पाणी आणि उत्तम एरेशन म्हणजे निरोगी जीवन. या दोन्हीच्या संगमातून यशस्वी शुभवंत मत्स्यपालन व्यवसायाची निर्मिती होते.
0: आता नवीन शोभिवंत मत्स्यपालन उद्योजकांची काही चुका होत असतात, तर त्यातली मुख्य चूक कोणती आहे?
1: आता शुभवंत मत्स्यपालकांची एक आणखी एक त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, म्हणजे योग्य खाद्य व्यवस्थापनचा अभाव. शुभवंत मत्स्यपालक व्यवसायामध्ये जर एखादा घटक माशांच्या वाढीवर, आरोग्यावर, रंगावर आणि प्रजनन क्षमतेवर आणि व्यवसायाच्या नफ्यावर सर्वाधिक अधिक परिणाम करत असेल तर तो म्हणजे योग्य खाद्य व्यवस्थापन. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, महागडे खाद्य म्हणजे नेहमी सर्वोत्तम खाद्य असे नसते, तर योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे दिलेले खाद्य हेच सर्वोत्तम खाद्य असते. अनेक नवोदित मत्स्यपालकांचा असा गैरसमज असतो की जास्त खाद्य दिल्याने मासे लवकर वाढते, पण प्रत्यक्षात त्याचे अगदी उलट घडते. माशांनी न खाल्ल्याने खाद्य पाण्यात तळाशी साचते, त्याचे विघटन होऊन अमोनिया आणि नायट्रेटसारखे विषारी घटक तयार होतात. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावते, माशांची भूक कमी होते, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि मृत्यूचे प्रमाण वाढू शकते. म्हणून ओव्हरफिडिंग म्हणजे आर्थिक नुकसान आणि अंडरफिडिंग म्हणजे वाढीचे नुकसान, या दोन्ही टोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. शुभवंत माशांना मुख्यतः तीन प्रकारे खाद्य वापरले जाते, कोरडे, फ्लेक्स, मायक्रो पेलेट्स, ग्रॅन्युल्स स्वरूपातील खाद्य सर्वाधिक वापरले जाते. हे संतुलित पोषण देणारे, साठवण सुलभ आणि वापरण्यास सोपे असते. व दुसरं असते गोठविले किंवा फ्रीज ड्राईड खाद्य. ब्लडवर्म, ट्यूबफेक्स आणि आर्टिमियासारखे खाद्य सुरक्षित पद्धतीने उपलब्ध असल्यास ते प्रथिन आणि ऊर्जा पुरविण्यास उपयुक्त ठरतात. आणि तिसरं आहे जिवंत खाद्य.

0: लाईव्ह फीड. विशेषतः पिल्ले, किशोरावस्थेतील मासे आणि प्रजननासाठी तयार होणारे प्रजननक्षम मासे यांच्यासाठी जिवंत खाद्य अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये इन्फ्युझिरिया, मायक्रोवर्म, मोइना, डेफनिया, आर्टिमिया, ट्यूफेक्स, ब्लडवर्म, ग्रिडलवर्म, मिलवर्म आणि ब्लॅक सोल्जर फ्लाय लार्वा यांचा समावेश होतो.
1: सर, आता आपण बघतो की प्रत्येक वयोगटातल्या माशांची पोषणाची गरज ही वेगळी असते, मग त्याचं नियोजन कसं करायला हवं?
0: नवजात पिल्लांना अतिशय सूक्ष्म आकाराचे जिवंत खाद्य देणे आवश्यक असते आणि वाढत्या पिल्लांना उच्च प्राथिनयुक्त खाद्यांची गरज असते. प्रौढ माशांना संतुलित प्राथिन, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिज असलेले खाद्य द्यावे. प्रजननासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रजननक्षम माशांना प्राथिन, आवश्यक स्निग्ध आम्ले, जीवनसत्वे आणि कॅरोटिनॉइड्स खाद्य दिल्यास अंड्याची गुणवत्ता व पिल्ल्यांचे आरोग्य सुधारते. शुभ्यंत माशांना दिवसातून 2 ते 3 वेळा नियमित वेळेत खाद्य द्यावे. प्रत्येक वेळी 2 ते 3 मिनिटात पूर्ण संपेल इतकेच खाद्य द्यावे. जर खाद्य शिल्लक राहत असेल तर पुढील वेळेस त्याचे प्रमाण कमी करावे. रंग वाढविणारे खाद्य अनेक शुभ्यंत माशांची किंमत त्यांच्या आकर्षक रंगावर अवलंबून असते. नैसर्गिक रंगद्रव्य असलेले खाद्य वापरल्यास लाल, पिवळा आणि केशरी रंग अधिक उठून दिसतो. यासाठी स्पिरुलिना, झेंडूचे फुलातील ल्युटिन, पॅप्रिका, कोळंबी पावडर आणि नैसर्गिक कॅरोटिनॉइड युक्त पूरक खाद्यपदार्थांचा मर्यादित वापर करता येतो.
1: आता खाद्याची साठवण ही कशी करायला हवी?
0: चांगले खाद्य खरेदी करून ते चुकीच्या पद्धतीने साठविले तर त्याची गुणवत्ता कमी होते. म्हणून खाद्य नेहमी थंड, कोरड्या ठिकाणी ठेवावे, हवाबंद डब्यामध्ये साठवावे, थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे. कालबाह्य म्हणजे एक्सपायर डेट झालेल्या खाद्य वापरू नये.
1: एकूणच खाद्य देताना आपल्या शोभिवंत मत्स्यपालक शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यायला हवी?
0: यशस्वी शोभिवंत मत्स्यपालक हा माशांना जास्त खाद्य देणारा नसतो तर योग्य खाद्य योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत देणारा असतो. आणखी पाण्याची गुणवत्ता टिकविणारे खाद्य व्यवस्थापन निरोगी मासे घडविते आणि निरोगी मासे यशस्वी व्यवसाय घडवितात. म्हणूनच खाद्य हा खर्च नसून एक गुंतवणूक आहे. योग्य खाद्य व्यवस्थापनामुळे वाढ चांगली होते, मृत्यूदर कमी होतो, प्रजनन सुधारते आणि व्यवसायाचा नफा निश्चितपणे वाढतो.
1: नक्कीच. नवीन शोभिवंत मत्स्यपालन उद्योजकांची आणखी कोणती चूक होत असते की ज्यामुळे व्यवस्थापनामध्ये बिघाड होतो?
0: शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये जर सर्वाधिक नफा मिळवून देणारा टप्पा कोणता असेल तर तो म्हणजे यशस्वी प्रजनन व्यवस्थापन, ब्रीडिंग मॅनेजमेंट. फक्त शोभिवंत मासे विकत घेऊन त्यांचे संगोपन करणे आणि स्वतः दर्जेदार बीज उत्पादन करणे यात मोठा फरक आहे. जो मत्स्यपालक स्वतःचे निरोगी आणि गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज तयार करतो तो उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळवू शकतो. मी नेहमी प्रश्नामध्ये एक वाक्य सांगतो, चांगल्या प्रजननक्षम माशांमध्ये उत्कृष्ट संतती जन्माला येते. त्यामुळे प्रजननाची सुरुवात अंड्यापासून नाही तर योग्य प्रजननक्षम माशांच्या निवडीपासून होते.
1: बरोबर. मग योग्य प्रजननक्षम माशांची निवड ही कशी करायला हवी?
0: यशस्वी प्रजननासाठी सर्वप्रथम निरोगी, सक्रिय आणि शारीरिकदृष्ट्या दोषरहित प्रजननक्षम मासे निवडावे. प्रजननक्षम माशांमध्ये काही गुण असावे, जसे की शरीराची वाढ योग्य असावी, रंग आकर्षक आणि नैसर्गिक असावा, पंख अखंड व निरोगी असावे, कोणत्याही प्रकारचे रोग किंवा जखम नसावी, मासे योग्य प्रजननक्षम वयाचे असावे. कमकुवत किंवा रोगट प्रजननक्षम माशांकडून मिळणारी अंडी आणि पिल्ले कमकुवत असतात.
1: बरोबर. आता नर आणि मादीचं योग्य प्रमाण हे कसं असायला हवं?
0: प्रत्येक जातीमध्ये नर आणि मादीचे प्रमाण वेगवेगळे असते. उदाहरणार्थ गप्पी आणि मौली साधारणतः 1 नरला 2 किंवा 3 माद्या, एंजल फिशमध्ये 1 जोडी म्हणजे 1 नर आणि 1 मादी आणि बेटा फिशमध्ये नियंत्रित परिस्थितीमध्ये 1 नर आणि 1 मादी योग्य प्रमाणात ठेवल्यास ताण कमी होतो आणि फलनाचे प्रमाण वाढते.
1: आता आहाराचं व्यवस्थापन करताना प्रजननपूर्व आहार हा कसा असायला हवा?
0: प्रजननापूर्वी प्रजननक्षम माशांना संतुलित आणि उच्च प्रोटीनयुक्त खाद्य द्यावे. उच्च प्रोटीनयुक्त खाद्यामध्ये आर्टिमिया, मोइना, डेफनिया, ब्लडवर्म, ट्यूफेक्स, मायक्रोवर्म यासारखे जिवंत खाद्यामुळे अंड्यांची संख्या, गुणवत्ता आणि फलनक्षमता वाढते. तसेच जीवनसत्व, विटॅमिन ई, विटॅमिन सी आणि आवश्यक स्निग्ध आम्ले यांचा पुरवठा प्रजननक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
1: प्रजननासाठी योग्य वातावरण हे कसं असायला हवं?
0: प्रजननासाठी स्वतंत्र टँक वापरणे अधिक योग्य ठरते. ह्या टँकमध्ये स्वच्छ व क्लोरीनमुक्त

0: पाणी, योग्य तापमान, पुरेसा विरघळलेला ऑक्सिजन, सौम्य प्रकाश, कमी आवाज आणि कमी हालचाल यामुळे प्रजननक्षम माशांवरील ताण कमी होतो आणि प्रजननास चालना मिळते. काही जातींमध्ये कृत्रिम वनस्पती, स्पॉनिंग मॉप, PVC पाईप किंवा सपाट दगड उपलब्ध करून दिल्यास अंडी घालण्याची सोय होते.
1: नक्कीच, अंडी आणि पिलांची या आपल्या शोभिवंत मत्स्यपालनामध्ये कशी काळजी घ्यायला हवी?
0: प्रजनन झाल्यानंतर अनेक शोभिवंत मासे स्वतःची अंडी किंवा पिल्ले खाऊ शकतात. म्हणून अंडी घातल्यानंतर किंवा पिल्ले जन्मल्यानंतर त्यांना शक्य तितक्या लवकर प्रजननक्षम मासेपासून वेगळे करणे आवश्यक असते. अंड्यांवर बुरशी येऊ नये म्हणून पाण्याची गुणवत्ता राखणे आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रतिबंधात्मक उपाय करावे. नवजात पिल्लांना
1: आता सर नवजात पिल्लांचं जे व्यवस्थापन असतं त्याविषयी सांगा.
0: पिल्ले बाहेर पडल्यानंतर पहिल्या काही दिवसात त्यांना अत्यंत सूक्ष्म आकाराचे खाद्य आवश्यक असते. यासाठी इन्फुजुरिया, पॅरामेशियम, मायक्रोवम, नव्याने उभेलेले आर्टिमिया हे सर्वोत्तम जिवंत खाद्य मानले जाते. पिल्लांची वाढ होत गेल्यामुळे त्यांच्या तोंडाच्या आकारनुसार खाद्य बदल करणे आवश्यक असते.
1: आता यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: हा छान प्रश्न विचारलाय. पिल्ले अतिशय संवेदनशील असतात त्यामुळे दररोज पाण्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. अमोनिया वाढू नये, अचानक तापमान किंवा PH बदल होणार नाही याची काळजी घ्यावी. दर काही दिवसांनी कमी प्रमाणात पाणी बदलल्यास पिल्ल्यांची वाढ अधिक जोमाने होते.
1: यासाठी काही नोंदी ठेवाव्या लागतात का?
0: होय, व्यावसायिक मत्स्यपालनासाठी नोंदी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक प्रजननासाठी माहिती लिहून ठेवावी. प्रजननाची तारीख, प्रजनन माशांची संख्या, अंड्यांची संख्या, फलनाचे प्रमाण, पिल्लांना जगण्याचे दर, खाद्य आणि औषधांचा वापर ह्या नोंदीच्या आधारे भविष्यातील उत्पादन अधिक कार्यक्षम करता येते.
1: बरोबर. हे प्रजनन यशस्वी करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी?
0: मित्रांनो, यशस्वी प्रजनन हे केवळ नशिबावर अवलंबून नसते. ती योग्य नियोजन, दर्जेदार प्रजननक्षम मासे, संतुलित पोषण, स्वच्छ पाणी आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापन यांचा परिणाम असतो. लक्षात ठेवा, आजचे निरोगी पालक हे उद्याचे यशस्वी मत्स्य व्यवसायाचे खरे बीज असतात. आणि शेवटी एक महत्त्वाचे संदेश, प्रजननात घाई करू नका, गुणवत्ता जपा, कारण चांगल्या प्रतीचे मत्स्यबीज हेच तुमच्या व्यवसायाची सर्वात मोठी ओळख आणि दीर्घकालीन यशाचे गुरुकिल्ली आहे.
1: नक्कीच. नवीन शोभिवंत मत्स्यपालन उद्योजकांसाठी आणखी काय तुम्ही व्यवस्थापनामध्ये सांगाल?
0: शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये अनेकदा असे दिसून येते की काही दिवसापूर्वी पूर्णपणे निरोगी दिसणारे मासे अचानक आजारी पडतात आणि काही वेळेस एक दोन दिवसात संपूर्ण मत्स्यालयातील मासे मृत्युमुखी पडतात. अशा वेळी आर्थिक नुकसान तर होतंच, पण अनेक महिन्याची मेहनती वाया जाते. म्हणून मत्स्यपालनामध्ये औषधांपेक्षा व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे असते. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ न देणे हा सर्वात प्रभावी आणि कमी खर्चाचा उपाय आहे.
1: पण मग हे रोग होतातच का?
0: रोगाचे अनेक कारण आहे. पाण्याची खराब गुणवत्ता, अमोनिया व नायट्रेटचे वाढलेले प्रमाण, जास्त मासे एका टाकीत ठेवणे, जास्त खाद्य देणे, ऑक्सिजनची कमतरता, तापमानातील अचानक बदल, नवीन मासे थेट मुख्य मसाल्यात सोडणे, अयोग्य हाताळणी आणि वाहतूक, हे सर्व कारणांमुळे माशांवर ताण येतो. ताण वाढला की माशांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि ते सहज रोगांना बळी पडतात.
1: मग निरोगी माशांची लक्षणं कोणती सांगाल?
0: निरोगी माशांची काही लक्षणे आहेत, जसे की भूक कमी होणे किंवा खाणे पूर्णपणे बंद होणे, एक जागी स्थिर राहणे, पाण्याच्या पृष्ठभागावर वारंवार येऊन श्वास घेणे, शरीरावर किंवा पंखावर पांढरे ठिपके किंवा कापसासारखे वाढ दिसून येते, शरीरावरील जखमा किंवा लालसर डाग दिसणे, पंख आकसणे किंवा चिकटून राहणे, वस्तूवर शरीर घासणे, असामान्य वेगाने किंवा गोल गोल पोहणे, ही लक्षणे दिसतात.
1: मग या माशांमध्ये क्वारंटाईन करावं लागतं का?
0: होय, क्वारंटाईन एक महत्त्वाचा विषय मत्स्य उद्योजक गृहीत धरत नाही. अनेकदा नवीन मासे निरोगी दिसतात पण त्यांच्या शरीरावर रोगकारक जंतू किंवा परजीवी असू शकतात. म्हणून कोणतेही नवीन मासे आणल्यानंतर त्यांना किमान 14 दिवस स्वतंत्र क्वारंटाईन टँकमध्ये ठेवावे. ह्या काळात त्यांचे निरीक्षण करावे. ते पूर्णपणे निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्य मत्स्यालयात सोडावे. लक्षात ठेवा, क्वारंटाईन हा खर्च नसून तुमच्या संपूर्ण व्यवसायासाठीचा विमासारखा संरक्षणात्मक उपाय आहे.
1: आताच तुम्ही म्हणालात की स्वच्छतेचं सुद्धा फार महत्त्व आहे, तर स्वच्छता आणि जैवसुरक्षा याविषयी काय सांगाल?
0: ह्या क्षेत्रामध्ये जैवसुरक्षता आणि स्वच्छता याच्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोग नियंत्रणासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक टँकमध्ये शक्यतो स्वतंत्र

0: जाळी, नेट, बादली आणि सायफन वापरावा. आजारे टँकमध्ये वापरलेले साहित्य दुसऱ्या टँकमध्ये निर्जंतुकीकरणाशिवाय वापरू नये. मृत मासे त्वरित काढून टाकावे आणि त्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. हात स्वच्छ धुवूनच एका टँकनंतर दुसऱ्या टँकमध्ये काम करावे. ही छोटी काळजी मोठे नुकसान टाळू शकते.
1: यासाठी काही औषधांचा वापर आपण करतो का?
0: होय, अनेक वेळा आपण औषधांचा वापर करतो आणि औषध आपण जबाबदारीने वापरावा. अनेक मसाले इंटरनेट पाहून किंवा इतरांच्या सल्ल्याने औषधे वापरतात. ही पद्धत धोकादायक ठरू शकते कारण प्रत्येक रोगाचे कारण वेगळे असते. योग्य निदानाशिवाय औषध वापरल्यास रोग बरा होत नाही, उलट पाण्याची जैविक समतोल बिघडते आणि उपयुक्त जीवाणू नष्ट होऊन शकतात. म्हणून कोणते औषध वापरण्यापूर्वी मत्स्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
1: आता या शोभिवंत मत्स्यपालनामध्ये दैनंदिन निरीक्षणाचं नेमकं महत्त्व काय?
0: एक यशस्वी मत्स्यपालक रोज काही मिनटे आपल्या माशांचे निरीक्षण करतो. तो पाहतो मासे व्यवस्थित पोहत आहे का, सर्व मासे खाद्य खात आहे का, पाण्याचा रंग किंवा वास बदलला आहे का, एरेशन आणि फिल्टर व्यवस्थित चालू आहे का. ह्या काही मिनटाच्या निरीक्षणामुळे मोठ्या संकटाची चाहूल आधीच लागते आणि नुकसान टाळता येतो.
1: त्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्या मत्स्यपालकांनी लक्षात ठेवायला पाहिजेत?
0: मित्रांनो, रोग नियंत्रण ही औषधांची प्रक्रिया नाही तर उत्तम व्यवस्थापनाची सवय आहे. स्वच्छ पाणी, योग्य खाद्य, पुरेसा ऑक्सिजन, नियमित निरीक्षण, जैवसुरक्षा आणि क्वारंटाईन, ह्या 6 गोष्टी मत्स्यपालनास केल्यास बहुतांश रोग सहज टाळता येतो. निरोगी मासे हे औषधांमुळे नव्हे तर चांगल्या व्यवस्थापनामुळे तयार होतात. आणि शेवटी, रोगांचे खर्च करण्यापेक्षा रोग प्रतिबंधावर वेळ आणि लक्ष द्या कारण प्रतिबंध हा उपचारापेक्षा स्वस्त, सुरक्षित आणि अधिक परिणामकारक असतो. निरोगी मासे म्हणजे समाधानी ग्राहक आणि समाधानी ग्राहक म्हणजे यशस्वी शुभवंत मत्स्यपालन व्यवसाय.
1: सर, आपण आतापर्यंत योग्य जातींची निवड, पाण्याचं व्यवस्थापन, खाद्य फिल्ट्रेशन, प्रजनन आणि रोग नियंत्रण या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली, पण या सर्व मेहनतीचं रूपांतर नेमकं नफ्यामध्ये कशामुळे होऊ शकेल?
0: योग्य बाजारपेठ आणि प्रभावी विक्री व्यवस्थापन, कारण उत्तम दर्जाचे मासे तयार करणे हा व्यवसायाचा पहिला टप्पा आहे. परंतु ते योग्य ग्राहकांपर्यंत योग्य किमतीत आणि योग्य वेळी पोहोचविणे हा खरा व्यवसाय आहे. उत्पादन करणारा प्रत्येकजण उद्योजक होऊ शकत नाही, पण उत्पादनासोबत बाजारपेठ समजून घेणारा प्रत्येकजण नक्कीच यशस्वी उद्योजक होतो.
1: यशस्वी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय चालवण्यासाठी शोभिवंत मत्स्यपालन उद्योजकांची विक्री व्यवस्था हा एक महत्त्वाचा विषय, नाही का? तर ती कशी असायला हवी?
0: आज आपण बघतो की मत्स्य व्यवसाय करणारे जे लोक असतात ते स्वतःचे दुकान थाटतात. तो दिवसभर त्या दुकानात बसलेला असतो आणि येणाऱ्या ग्राहकांची वाट बघत असतो. त्यापेक्षा त्यांनी जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर करावा. यावर आपल्या दुकानाची, माशांची ॲडव्हर्टाइजमेंट करावी, जेणेकरून तो जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि तेवढे जास्त ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होऊ शकतात.
1: खरंय,
0: ग्राहकाला फक्त मासा विकू नका, त्याला मसाले, फिल्टर, खाद्य, औषधी, वनस्पती, देखभाल ही संपूर्ण सेवा द्या.
1: आता यशस्वी उद्योजकाचे कोणते नियम तुम्ही सांगू शकाल?
0: आता यशस्वी उद्योजक 10 स्वर्ण नियम पाहूया. लहान सुरुवात करा, रोज निरीक्षण करा, पाण्याची गुणवत्ता राखा, दर्जेदार बीज वापरा, संतुलित खाद्य द्या, जिवंत खाद्य तयार करा, नवीन मासे क्वारंटाईन करा, प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा, ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करा, सतत नवीन तंत्रज्ञान शिका.
1: शेवटी, शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: शोभिवंत मत्स्यपालन हा फक्त व्यवसाय नाही, तो एक कला आहे, एक विज्ञान आहे आणि एक उत्कृष्ट उद्योजकीय संधी आहे. यशस्वी उद्योजक आणि सामान्य उद्योजक यांच्यातील फरक हा गुंतवणुकीमध्ये नसतो तर शिस्त, निरीक्षण आणि सातत्यामध्ये असतो. लक्षात ठेवा, स्वच्छ पाणी, निरोगी मासे आणि समाधानी ग्राहक हीच यशस्वी शोभिवंत मत्स्य व्यवसायाची त्रिसूत्री आहे.
1: नक्कीच. तेव्हा शोभिवंत मत्स्यपालन करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी या सर्व गोष्टींचं बारकाईने जर पालन केलं तर निश्चितच हा व्यवसाय फायदेशीर व्हायला मदत होईल. सर, आज आपण इथे आलात आणि ही सर्व माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायातील बारकावे ही डॉक्टर मनोज घुगुसकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: बालदोस्तानो, तुमच्या आवडत्या बाल जगत या कार्यक्रमात 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमच्या भेटीला येणार आहे स्वरा आशिष मुसळे. आपण जाणून घेणार आहोत तिचा भरतनाट्यमचा प्रवास.
2: तो प्रसंग सादर करताना मला हात आणि पाय यांचा तोल राखून एका विशिष्ट पद्धतीत स्थिर राहायचं होतं. आम्ही तो प्रसंग अतिशय सुरेखपणे सादर केला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भावला आणि त्यांनी टाळ्यांचा खूप जास्त कडकडाटही केला.
1: तेव्हा अवश्य ऐका 12 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत. सादर करते विवेक वानखडे.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही। आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय। यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले। AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत। याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी।

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजेच 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1 अब्ज 40 कोटी लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश

झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमी सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 178 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी

0: आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय.

अरिजित सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेल्या फिराक गोरखपुरी यांच्या गझलने या गझलला संगीतबद्ध केलंय जगजीत सिंग यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेली मीर तकी मीर यांची गझल, संगीतबद्ध केली ताज अहमद खान यांनी.

0: श्रोते हो, सोमवारी 13 जुलै 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता ऐका स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र याविषयी रेखा रानडे दिवेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपण जेव्हा रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत असतो तर तेव्हा आपण काय करतो तर वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या धातूची अशी छोटी छोटी भांडी घेतो.
0: बरोबर.
1: आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळी रसायनं घालतो.
0: बरोबर.
1: आणि ते एकमेकांमध्ये मिसळतो किंवा कधी गरम करतो, कधी थंड करतो, कधी बाष्पीभवन करतो, असं वेगवेगळं करतो. आणि

0: स्वयंपाकघरात तरी आपण वेगळं काय करतो, असंच करतो नाही का.
1: तेव्हा नक्की ऐका, सोमवारी 13 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

सीमा शर्मा यांनी गायलेली रिफत सरोश यांची गजल आत्ताच आपण ऐकलीत. उस्ताद अमजद अली खान यांनी संगीतबद्ध केली होती ही गजल. श्रोते हो, आता कार्यक्रमात पुढची गजल ऐकूया खालिश दहलवी यांची. सपन चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलेली ही गजल गात आहेत नितीन मुकेश.

वाणी जयराम यांनी गायलेल्या या गझलसोबत श्रोते हो हिंदी गझलांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट हे बातमीपत्रही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करत आहोत.